0: मी तुमचा मित्र गणेश आचवल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असू ग दि माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. गीतरामायणातलं कुठलं गीत असेल? प्रतीक्षा करा काही क्षणांची.
1: सारांनी दशरथाला सांगू लागला, दशरथा घे हे पायसदान.

मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या ऋणांचं महत्त्व सांगितलं जातं. आपल्याकडे देवऋण आहे, ऋषीऋण आहे, गुरुऋण आहे आणि पितृऋण आहे. आणि मग ज्या वेळेला आपण पितृऋणाबद्दल बोलतो त्यावेळेला सध्या सुरू असलेला पितृपक्ष, पितृपंधरवडा जो म्हणतो ना, तो पितृपक्ष हा पितृऋणातनं मुक्त होण्याचा काळ असतो असा संदर्भ एका लेखामध्ये आढळतो. कसं आहे बघा ना, सध्याच्या काळात आपण सगळ्या गोष्टी करत असतो, पण आपल्याकडे या धार्मिक कार्यानं आज कुठे वेळ नसतो, नाही का? म्हणजे कसं जमणार हो, सकाळी 7 वाजता जायचं आहे ऑफिसला पोचायचं आहे. आणि मग जिकडे तिकडे आपण कसं करतो बघा, की आपल्या अहिक सुखांच्या पाठी आपण धावतो, पण ज्या ज्या पूर्वजांचे आपल्यावरती आशीर्वाद आहेत त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या स्मरणार्थ आपण काही गोष्टी करायला विसरतो, नाही का? मुळात आपल्या पितरांच्या संदर्भात किंवा त्यांच्या स्मरणार्थ लोककल्याणकारी दान देखील केलं जातं. सेवाधर्म हा तिथं पाळला जातो. आणि मग वेगवेगळ्या प्रकारे आपण दानधर्म करत असतो, अन्नदान करत असतो. मुख्य म्हणजे कसं आपण म्हणतो ना, की श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध, असा उल्लेखही काही लेखांमध्ये आपल्याला वाचनात आढळलेला दिसतो. पण मुख्य म्हणजे आपले आई वडील, आपले आई वडील जर आत्ता हयात आहेत तर त्यांना रोज नमस्कार करणं हे महत्त्वाचं आहे. पण जर का आपले आई वडील किंवा आजी आजोबा हयात नसतील तर त्यांचं स्मरण करणं ही गोष्ट देखील महत्त्वाची. काय आपण म्हणतो ना, आपले आई वडील, आपली आजी आजोबा हे आपल्याला आत्ता जर हयात नसतील तरी आपण जो आत्मा हा जो कन्सेप्ट, ही जी संकल्पना आहे, की ते आशीर्वाद आपल्याला देत असतात आणि त्या ऋणातनं आपल्याला कुठेतरी मुक्त व्हायचं असतं. आणि त्यामुळे निश्चितपणे आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं, म्हणजे फक्त पितृपक्षातच नव्हे तर आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं, आपल्या आईवडिलांचं स्मरण करणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.

तेचं एक तीर्थक्षेत्र जाणीवही ठेवं. कसं आहे बघा ना, सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड असं आपण म्हणत असतो. जनसेवा ही ईश्वर सेवा आहे. आणि खरोखर सेवाधर्मामध्ये पुण्य सामावलेलं आहे. आपल्याला अनेक जन्मानंतर हा जो मानवी जन्म लाभलेला आहे त्या मानवी जन्मात पुण्याचा संचय करायचा, त्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढवायचा, ही गोष्ट महत्त्वाची नाही का. पैशाच्या पाठी आपण धावत असतो पण ते धावून काय मिळतं, त्या ऐहिक सुखांच्या पाठी न धावता आपण, म्हणजे पैसा ही गरज आहे अगदी बरोबर, पण पैशाच्या पाठी धावताना आपण नातीगोती विसरत चाललो नाही ना. आपल्याला आपल्या कुटुंबासाठी वेळ आहे ना याचा विचार करण्याची मात्र गरज निर्माण झाली. त्यामुळे सेवाधर्मातलं जे पुण्य आहे ना ते पुण्य महत्त्वाचं, त्या पुण्याचा संचय करा.

आणि दूरध्वनी दोन्हीच्या माध्यमातून. व्हॉट्सअपवरती संदेशांची बरसात आहे. वीणा नाडकर्णी, सतीश मगर, श्रीपाद जोशी, त्यानंतर अरुण घोगळे, प्रकाश कुलकर्णी, मिलिंद शेटे, अनंत कानडे, विलास बुरुंगले, विलास जोशी, जगदीश गावण, श्रुती भावे ठाण्याहून, सुनंदा तिकोणे पुण्याहून, नित्यानंद पाटील, जयश्री पाटील, कल्पना माइणकर, माधव वाघ, त्यानंतर प्रताप तेंडुलकर, ईश्वरदास शेट्टी, श्रीकांत गोखले धोकवडे अलिबाग इथून, बल्लाळ वत्सराज पनवेल, सुहास कुलकर्णी कॅलिफोर्नियात आहेत सध्या आणि तिथनं संपर्क साधतायत, विद्याधर कुलकर्णी, सुनीता उत्तुरकर, देवराम म्हात्रे, विजय शिरपूरकर, दीपा पालकर, आनंद मुकाशी, त्यानंतर प्रकाश सप्रे, प्रदीप कुमार कोटलवार, राबा पाटील, नंदकुमार पाटील, शिवाजी दळवी, त्यानंतर विवेक लोंढे, स्वाती कुलकर्णी, खनिका भगत, वासुदेव भिडे, शिवाजी पार्क, अविनाश दिवेकर, त्यानंतर संपर्क झाला आहे प्रांजल गुर्जर, यशवंत आडमुठे, स्मिता म्हात्रे, रामकृष्ण यांचा संपर्क आहे, मग प्रवीण बहाडकर, सिंगापूरहून अभय यांचा संपर्क आहे, धन्यवाद, रवींद्र साने, आशा सोनावणे, प्रमोद कारखाने, सुप्रिया रायकर, के जे कामत, राजेंद्र म्हात्रे, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, कांचन रानडे, रोहिणी बापट, निनाद होनराव, सुरेश बावकर, राजू कराळे, किशोर पेडणेकर, मधुसूदन आठवले, अर्जुन परब, संजय माइणकर, अनिल गावडे बोरिवली इथून, रोहिणी आणि पंकज तरे पालघर, विवेक ओगले विलेपार्ले, गजानन खरे, राहुल हंबीर, प्रशांत मराठे, हरिश्चंद्र परमाळे, श्रीनिवास हिंगणे डोंबिवली, त्यानंतर अनिल आणि रेखा काळे गिरगाव, सुकृत आणि देविका परदेशातले आपले श्रोते आहेत, निशा लोहार, निशाताई लोहार यांचा बऱ्याच दिवसांनी संपर्क झालेला आहे, संयोगिता बापट पनवेल, प्रज्ञा मानकामे, अविनाश आणि गायत्री भोजापुरे अमरावतीहून, जयश्री पोवळे, सुधीर दत्त मुणगेकर, किरण चौधरी, राजेश यांचा संपर्क झालेला आहे, त्यानंतर राजेश एरंडे, राजाराम कोर, श्रद्धा कर्णिक, किशोर पाटील, काहींनी नावं लिहिलेली नाही आहेत, प्रिया फाटक बेळगाव, चंद्रशेखर भाटवडेकर, चित्रा माणके पुण्याहून, गोपाळ मेढेकर, त्यानंतर दिलीप वाणी, त्यानंतर संपर्क झाला आहे सुरेखा पाटील, आनंद परब, चंद्रशेखर मुळेकर, वृंदा जाधव, मधुकर रूपनवर पंढरपूरहून, वर्षा भावार्थी, डॉक्टर संजय सिंग राजपूत, जयेंद्र शहा, मंगेश म्हात्रे, विठ्ठल मसलेकर, शिरीष बेलसरे, विनय जोग विलेपार्ले पूर्व, रत्नाकर भालेकर, मंगेश जोशी, दिनकर शिखरे, रवींद्र शेणा, विक्रम आठवले, सुभाष चव्हाण, प्रमोद चिंचोळकर या सगळ्यांचा संपर्क आहे. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल आणि 6:05 रेनबो फंडेमध्ये नव्या विषयासह पुन्हा भेटू. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छासहचा आपला वंदन हा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम इथंच समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया 6:05.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम ज्याचं नावच आहे रेनबो फंडे. आजच्या रेनबो फंडे कार्यक्रमात गुरुवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला दोन गीतं ऐकवतो. आजच्या कार्यक्रमाचा पूर्वार्ध हा व्यक्तिविशेष आहे असं सांगतो, कारण निमित्तसुद्धा तसंच आहे. विषय ओळखता आला तर संपर्क जरूर करा. 45 15 41 32 45 15 41 33 दूरध्वनी क्रमांक. व्हॉट्सअपवरती तुम्ही सांगू शकता की आज मी कशावरती बोलणार आहे ते. 8657 66 1071 86 57 66 71. सुरू करूया रेनबो फंडे.
2: फेसबुक ने स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथनो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप योर डे.

0: मित्रांनो, कार्यक्रमाचा विषय तर तुमच्या लक्षात आलेला आहेच, पण त्या विषयाकडे वळण्यापूर्वी जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणचं कमाल तापमान नोंदवलं गेलं 33°C. किमान तापमान कुलाबा इथं 25°C आणि सांताक्रूज इथं 24°C. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही. सांताक्रूज येथे नोंदवली गेली 91%. काल दिवसभरात सांताक्रूज इथं 4.4 mm पावसाची नोंद झाली, पण कुलाबा येथील पावसाची नोंद उपलब्ध नाही. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाची तुरळक वृष्टी होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32°C तर किमान तापमान 25°C राहील. आणि आता काय असेल आजच्या कार्यक्रमाचा विषय? ही दोन्ही गाणी आहो, दोन्ही गाणी जी होती आत्ताची, कानडा राजा पंढरीचा असेल किंवा आई सारखे दैवत, अशी अनेक गाणी ज्यांच्या लेखणीतनं अजरामर झाली ते महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग दि माडगुळकर अर्थात गजानन दिगंबर माडगुळकर यांची आज जयंती आहे, आणि त्यानिमित्ताने त्यांनी लिहिलेल्या गीतांचा समावेश आपण करत आहोत आजच्या रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये. आता एक व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर पुढचं गीत.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

मित्रांनो, गदी माडगुळकरांबद्दल बोलायला हो एक तास काय हो, तासन तास अपुरे पडणार. त्यामुळे प्रश्न पडला आहे की एवढी गीतं, हजारो गीतं लिहिलेली आहेत, कुठली गीतं नेमकी ऐकवायची? तर आता ना आपण सेगमेंट असे केले.

लिहिलेले आहेत की ग दि माडगुळकरांनी लिहिलेली दोन बालगीतं आता मी लागोपाठ ऐकवणार आहे. पण त्याआधी मला त्यांच्या औंध संस्थानातल्या आठवणीतला एक किस्सा नक्कीच शेअर करावासा वाटेल. औंधाचा राजा नावाचा पाठ 10वीच्या पाठ्यपुस्तकात मराठी माध्यमाला अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला होता आणि त्यामध्ये ग दि माडगुळकरांनी लिहिलेला तो पाठ होता आणि त्यामध्ये औंध संस्थानात जे तेव्हा जे शिकायला होते त्यावेळेला भवानराव पंत प्रतिनिधी हे औंध संस्थानचे राजे राजा गुणग्राहक होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक नाटक बसवलं होतं त्यात ग दि माडगुळकरांनी एक छोटीशी भूमिका केली होती आणि त्यावेळेला औंधाच्या राजानी म्हणजे भवानराव पंत प्रतिनिधींनी त्यांना सांगितलं की बाळ तू टाकीत जा. आता टाकी म्हणजे काय तर टॉकीज, इंग्लिश शब्द काय तर टॉकीज. पण म्हणजे बघा ना ग दि माडगुळकरांच्या लेखणीत ना आपल्याला बारकावेसुद्धा जाणवतात ते असे की एखाद्या व्यक्तीबद्दल लिहिताना त्या व्यक्तीची लकब काय आहे, त्या बोलण्याची शैली काय आहे. आणि त्यामध्ये त्यांनी वाक्य असं लिहिलेलं आहे की औंध संस्थानच्या राजांना काही इंग्रजी शब्द वेगळ्या प्रकारे उच्चारण्याची सवय होती आणि त्यामुळे टाकी म्हणजे टॉकीज आणि बाळ तू टाकीज जा. आणि त्यामुळे अर्थातच पुढे ग दि माडगुळकरांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेला हा प्रसंग त्यांच्या आठवणीतला नक्कीच इथं शेअर करावासा वाटतो. त्यांनी लिहिलेली दोन बालगीतं लागोपाठ.

मित्रांनो, ग दि माडगुळकर महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग दि माडगुळकर किती गाणी आहेत खरोखरच खजिना आहे नाही का. आणि ज्यावेळेला आपण ग दि माडगुळकरांच्या गाण्यांचा विचार करतो त्यावेळेला आता यानंतरचा जो पुढचा सेगमेंट

0: आणि मला माहिती आहे की एक बालगीत ऐकवायचं राहिलेलं आहे, ते बालगीत आपण ऐकूया. गीतरामायणाबद्दल मी अर्थातच बोलणारच आहे. माझ्याकडे 7 वाजेपर्यंत वेळ आहे, कडे मग उत्तरार्धामध्ये तुम्हाला माहितीच आहे की वेगळ्या मालिकासुद्धा आहेत. अनेकांनी संपर्क करून प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत, अनेकांना कार्यक्रम आवडल्याचंसुद्धा सांगितलेलं आहे. सगळ्यांची नावं घेणं काही आत्ता शक्य नाही आहे, पण मला एक प्रतिक्रिया नक्कीच वाचून दाखवायची वाटते, ती म्हणजे सुहास कुलकर्णी आपले श्रोते हे सध्या डब्लिन कॅलिफोर्निया इथे त्यांच्या मुलीकडे आलेले आहेत आणि त्यांनी FM रेनबो आणि FM गोल्ड वाहिनी या दोन्ही वाहिन्यांवरचे कार्यक्रम ते तिथं कॅलिफोर्नियातनं ऐकत असतात आणि निवेदन माहितीपूर्ण आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणारं असतं. गाणी अप्रतिम आणि विषयाला अनुसरून असतात, त्यामुळे कार्यक्रम संपूच नाही असं वाटतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण म्हणतो ना की सातासमुद्रापलीकडे आपण जोडले जात असतो, तो संवाद होत असतो आणि अनेकांचा संपर्क इथे होतो आहे. स्मिता आणि विवेक नेवाळकर, जयंत बर्वे, त्यानंतर सुजना पाटील, रवींद्र कुडाळकर, माधव वाघ, सुधा डमरे, घनश्याम दीक्षित ठाण्याहून, कल्पना माळीणकर, काही नावांचा समावेश करण्याचा नक्की प्रयत्न करतो आहे. संदीप आणि मनीषा पुंडे पेणहून या सगळ्यांचा संपर्क झालेला आहे. आता एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि व्यावसायिक विश्रांतीनंतर आपण एक अतिशय प्रसिद्ध असं बालगीत आणि त्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे म्हणजे पुढच्या आठवणींकडे वळणार आहोत. प्रतीक्षा करा काही क्षणांची.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः.

107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरती सुरू आहे कार्यक्रम रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल. आणि आज आहे 1 ऑक्टोबर. हा दिवस महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते सुप्रसिद्ध गीतकार, लेखक, साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांची आज जयंती. आणि त्यानिमित्ताने त्यांनी रचलेल्या गीतांवरती हा पूर्वार्ध आहे. मित्रांनो, आपल्या मराठी संगीतातला अजरामर ठेवा म्हणजे गीतरामायण. साल होतं 1955. पुणे केंद्रामध्ये सीताकांत लाड हे अधिकारी होते. त्यांच्या मनात इच्छा होती की रामायणातल्या प्रसंगांवरती आधारित काही गीतं लिहिली जावीत. त्यांनी ग. दि. माडगुळकरांना बोलावलं. त्यांचा स्नेह होता माडगुळकरांशी. चर्चा झाली आणि मग दर आठवड्याला रामायणातल्या प्रसंगांवर आधारित एक गीत ध्वनिमुद्रित केलं जाणार होतं. आणि त्या गीताला संगीत कोणी द्यायचं तर अर्थात बाबूजींनी, म्हणजे सुधीर फडके यांनी. झालं असं की या म्हणजे 55 सालातल्या रामनवमीपासून 56 सालातल्या रामनवमीपर्यंत दर आठवड्याला एक गीत प्रसारित होईल असं ठरलं. आणि झालं असं की 1955 या कालखंडामध्ये अधिक महिना आला आणि त्यामुळे चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी 1955 पासून 1956 रामनवमीपर्यंत 56 आठवडे झाले. आणि म्हणून गीता रामायणात 52 गीतं नसून 56 गाणी आहेत. आणि तो 56 गाण्यांचा अजरामर ठेवा हा आकाशवाणीचा खजिना आहे. आज ग. दि. माडगुळकरांची जयंती. बाबूजींच्या स्वरात बाबूजींनी स्वरबद्ध केलेलं अर्थातच ग. दि. माडगुळकरांच्या लेखणीतनं साकारलेलं हे अजरामर गीत गीतरामायणातलं.

मराठी भाषा ही अनेक अलंकारांनी समृद्ध आहे. आणि त्यात बघा ना की अनुप्रास अलंकार, एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होणं, आणि मग त्यामध्ये ळ हे अतिशय कठीण असं अक्षर, त्या ळ अक्षराचा अनुप्रास ग दि माडगुळकरांनी ज्या गाण्यामध्ये बांधला ते गीत माणिकबाईंच्या स्वरातलं आठवत असेल तुम्हाला, घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा.

0: मित्रांनो, इतकी गाणी आहेत ना की काही गाण्यांची फक्त झलक आता ऐकवते येते, कारण हेही गाणं घ्यावं तेही गाणं घ्यावं असं वाटतं आणि बरंच काही बोलायचं आहे, बरंच काही सांगायचं आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी, साहित्यिकांनी गदिमांच्या लेखणीबद्दल जे लिहिलेलं आहे त्यातलं एक वाक्य नक्की सांगावं असं वाटतं. कुसुमाग्रज, कुसुमाग्रज म्हणतात की गदिमांची कविता ही अस्सल मराठी मातीत रुजलेली, कलात्मक आणि अतिशय समृद्ध आहे. गदी माडगुळकर हे खऱ्या अर्थानं शब्दांचे आणि छंदांचे राजे होते असं कुसुमाग्रज म्हणतात. आता एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि मग पुढचं गीत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

मित्रांनो, ग दि माडगुळकर यांची आज जयंती आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याबद्दल बोलत आहोत, पण कधी सांगतेपर्यंत आलो ना कळलंच नाही काय बोलायचा. खरोखरच प्रश्न पडलेला आहे. इतका मोठा सगळा हा इतिहास आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीतला एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे जगाच्या पाठीवर. राजा परांजपे दिग्दर्शित, निर्मित, अभिनीत आणि मुख्य म्हणजे या चित्रपटामुळे राजा परांजपे गायक आणि संगीतकार सुधीर फडके आणि गीतकार ग दि माडगुळकर, त्याचप्रमाणे संवाद लेखक सुद्धा ग दि माडगुळकर, हे त्रिकूट एकत्र आलं आणि त्यातनं या चित्रपटाने यश मिळवलं. आणि मुख्य म्हणजे या चित्रपटातली अनेक गाणी, सगळीच गाणी लोकप्रिय झाली आणि त्यामुळे एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे, असं जीवनाचं तत्वज्ञान मांडणारं गीत असेल, किंवा नाही खर्चिली कवडी दमडी विकत घेतला श्यामचे गीत आहे, त्याच गीतानं या टप्प्याची आता सांगता करतोय. तुमच्या प्रतिक्रियांचं नक्कीच स्वागत आहे.

0: अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की ग दि माडगुळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जो पूर्वार्ध सादर केला तो आवडल्याचं अनेकांनी कळवलेलं आहे. मित्रांनो, आकाशवाणीच्या शताब्दी पदार्पण वर्षानिमित्त आपण एक मालिका सुरू केलेली आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की रोज सकाळी 7 वाजता आपण सुभाषित गुंजनम ही मालिका सुरू केलेली आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. ठीक 7 वाजता ऐकू शकाल आपण सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन कांचन प्रकाश जोशी. ऐकूया सुभाषित गुंजनम.
1: सुभाष

नमस्कार, सुप्रभात. नाबरबाईंचा पारा खूप वाढला होता. सगळी टार्गट मुलं मान खाली घालून उभी होती. बाई विज्ञान शिकवायच्या, फेरीवाल्यांकडून पदार्थ घेऊन का खाऊ नयेत, ते कसे घातक असतात याचं रसभरीत वर्णन बाईंनी आदल्या दिवशीच केलं होतं. पण वर्गात कशालाही न जुमानणारी एक चौकडी होती. आज मधल्या सुट्टीत गेटबाहेर बाईंनी या चौघांनाही काहीतरी चमचमीत आणि तेलकट खाताना बघितलं होतं. नाबरबाई खूप ओरडल्या चौघांना. इतके खजील झाले आणि चेहरा पाडून बसले की त्या क्षणी जर फोटो काढला असता ना, तर तुम्हाला नक्की वाटलं असतं आता वाल्याचा वाल्मिकी होणार. पण तसला काहीही चमत्कार अर्थातच झाला नाही. उपदेशाने माणसाचा मूळ स्वभाव बदलता येत नाही. मराठीत स्वभावाला औषध नाही ही म्हण आपण ऐकली आहे. साधारण असाच अर्थ असलेला एक श्लोक आज मी तुम्हाला सांगणार आहे.

म्हणजेच जसं चांगलं कडकडीत तापवलेलं पाणीही पुन्हा थंड होतं, तसंच उपदेशाने माणसाचा मूळ स्वभाव बदलता येत नाही. आता दुसरी एक गोष्ट ऐकूया हां. निनाद नावाचा एक मुलगा होता, मुळातच खूप शांत आणि शिस्तप्रिय मुलगा. नुकतंच शिक्षण संपवून तो नोकरीला लागला. आत्तापर्यंत शिक्षणासाठी मेहनत करत होता. आता प्रत्यक्षात जबाबदारी स्वीकारून काम करण्याचा त्याला खूप ताण आला होता. अर्थातच घरातल्या सर्वांवर आरडाओरडा करणं, सतत चिडचिड करणं अशा गोष्टी सुरू झाल्या. निनादचं वागणं बदललं हे आईबाबांच्या लक्षात आलं, पण घरातलं कोणीच त्याला ओरडलं नाही. घरात असं कोणी वागतच नव्हतं, त्यामुळे त्याची चूक हळूहळू त्याच्याच लक्षात आली. घरात आपण एकटेच मोठमोठ्याने बोलतोय, रागाने बोलतोय हे त्याच्या लक्षात आलं. आठवड्याभरातच निनाद मूळ पदावर आला. इथे आईबाबांनी उपदेश केला असता तर कदाचित प्रश्न आणखीन चिघळला असता. कदाचित आईबाबा आणि निनाद यांच्यातला संवादही संपला असता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोन गोष्टी मी तुम्हाला का सांगितल्या. तर आता कल्पना करा हां की पाणी म्हणजे आपण स्वतः आणि उष्णता म्हणजे चांगले विचार. तर पाणी लवकर थंड न झालेलंच बरं नाही का? पण वाईट विचार म्हणजे जर उष्णता असेल तर पाणी मूळ पदावर जेवढं लवकर येईल तेवढंच बरं. संस्कृत सुभाषितं खूप काही सांगतात. आपला अनुभव आणि वाचनाचा परीघ जेवढा मोठा होत जाईल तेवढा प्रत्येक श्लोकाचा अर्थ आपण वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकतो. तुम्हालाही यातून कदाचित आणखी एखादा वेगळा अर्थ गवसेल. एकदा पुन्हा श्लोक ऐकायचा.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या. आणि मग 7:20 पासून पुन्हा भेटूया.

0: रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये. मगाच्या कार्यक्रमाचे खूप चांगले अभिप्राय मिळालेले आहेत. शास्त्रीवालमधून अमृता आणि अविनाश फडके यांनी कळवलं की आपण जो विशेष कार्यक्रम केला ग दि माडगुळकरांवरती तो आवडल्याचं कळवलं. त्याचप्रमाणे प्रमोद देशमुख, अपर्णा पटवर्धन, अपर्णा पटवर्धन असं लिहितात की संगीताची मेजवानी मिळाली. जयंत बर्वे यांना सुभाषित गुंजनम ही मालिका आवडते हे त्यांनी सांगितलेलं आहे. खूप प्रतिक्रिया येत आहेत. काही क्षणात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची घोषणा. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. आणि यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात सरासरीच्या 81% पाऊस. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं 2027-28 रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. करडईच्या किमान आधारभूत किमती सर्वाधिक 675 रुपये प्रतिक्विंटल तर मोहरीच्या एमएसपीमध्ये 413 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. मसूर 390 रुपये, ज्वारी 336 रुपये, हरभरा 83 रुपये आणि गहू 25 रुपये प्रतिक्विंटल अशी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणेनुसार सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 किमान आधारभूत किंमत ठेवण्याचं धोरण कायम ठेवण्यात आलं आहे. अन्नधान्याबरोबरच डाळी आणि तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनं या पिकांना तुलनेनं अधिक एमएसपी देण्यावर भर दिला आहे. दरम्यान एमएसपी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धान आणि भरड धान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वेळेत मिळावी यासाठी प्रलंबित देयकं तातडीनं अदा करण्याचे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले. पणन हंगाम 2025-26 राज्यात एमएसपी अंतर्गत धानासह ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांची खरेदी करण्यात आली असून शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम तसंच देण्याच्या प्रलंबित रकमेची विभागनिहाय माहितीही संकलित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी विस्तृत चर्चा केली. एमपीएससीच्या अध्यक्षांची 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल. एमपीएससी सचिवांची तात्काळ बदली केली जाईल. सर्व परीक्षा ऑफलाईनच होतील. याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही वेगळा निर्णय होणार नाही. तसंच 30,000 रिक्त पदांची भरती केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर उद्या होणारं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यातल्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी उच्चस्तरीय कृती समिती सर्व बाबींचा सखोल अभ्यास करेल आणि 3 महिन्यात राज्य शासनाला अहवाल सादर केला जाईल अशी माहिती कृती समितीच्या अध्यक्ष आणि राज्याच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काल नाशिकमध्ये दिली. राज्यातल्या तरुणांच्या संशोधनामुळे महाराष्ट्र जगासाठी दिशादर्शक बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला. गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या समन्वयानं आयोजित द गव्हर्नन्स चॅलेंज या स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीमधील विजेत्यांना फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राला 2035 संशोधनाच्या दृष्टीनं विकसित करण्यासाठी नवकल्पनांचा आविष्कार हा या स्पर्धेचा विषय होता. ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रासह देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम आहे. 2047 विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे असं फडणवीस म्हणाले. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन आणि जलस्रोतांचं बळकटीकरण करा, टँकर हा शेवटचा पर्याय ठेवा असे निर्देश

0: पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल दिले. छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं आणि 75% अधिक पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजना तातडीनं सुरू करण्यावर भर देण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. तसंच सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया देशातल्या स्थानिक उत्पादनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व्होकल फॉर लोकल या मोहिमेविषयी.
1: आयात केलेली किंवा जागतिक कंपन्यांचीच उत्पादनं चांगली अशी भारतीयांची मानसिकता झाली होती. बाजारपेठेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच कारागिरांना मर्यादित स्थान होतं. देशी उत्पादनांना मागणी कमी होती. व्होकल फॉर लोकल मोहिमेनं भारतीयांना आपल्या हातातली वस्तू कुठे तयार झाली आहे याकडे लक्ष देण्याचं आणि गुणवत्ता चांगली असल्यास स्थानिक उत्पादनाची निवड करण्याचं आवाहन केलं. यात कोणतीही आयात शुल्क वाढ, बंदी किंवा सक्ती नव्हती. केवळ वेगळ्या पद्धतीनं खरेदी करण्याचं आवाहन होतं. मोठ्या कंपन्या आणि आयात वस्तूंमुळे गमावलेली बाजारपेठ स्थानिक उद्योगांनी आणि कारागिरांनी पुन्हा मिळवली. ग्राहकांची दैनंदिन खरेदी देशाच्या आत्मनिर्भरतेशी जोडली गेली. या विशिष्ट उपक्रमामुळे सरकारी तिजोरीवर मात्र कोणताही आर्थिक भार पडला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सेवा म्हणजे पिढ्यांपिढ्यांनी निर्माण केलेल्या गोष्टींचं जतन करणे, म्हणजेच भारतातील कारागीर, हातमाग आणि विश्वकर्मा परंपरांना प्रतिष्ठा, आधार आणि भरभराटीची संधी मिळवून देणे हेच होय. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
0: महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या पुणे शाखेचे संचालक जयराम फगरे यांचं नुकतंच निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असणारे फगरे यांनी पुण्याच्या नुमवी प्रशालेत 35 वर्ष हिंदी भाषेचं अध्यापन केलं. अमरेंद्र मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजनं 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. हे लक्ष गाठताना रोहित शर्मानं केलेली शानदार शतकी खेळी आणि कर्णधार शुभमन गिलच्या वेगवान नाबाद द्विशतकी खेळाच्या जोरावर भारतानं हा विजय साकार केला. रोहित शर्मानं एकदिवसीय कारकिर्दीतील 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या सामन्यात भारतानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला आहे. पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी कॅनडातल्या विनिपेग इथं झालेल्या राष्ट्रकुल भारतोलन स्पर्धेत 57 किलो वजनी गटात 9 सुवर्णपदकांसह 1 रौप्यपदक पटकावलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कालही भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचा साहिल जाधव आणि चिकिता तनीपर्थी या भारतीय जोडीनं तिरंदाजीमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही या कामगिरीचं विशेष कौतुक होत आहे. या सुवर्णपदकाबरोबरच भारतानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीतला कोटाही निश्चित केला आहे. या विजयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकंदर 60 पदकं जमा झाली आहेत. यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 87% तर राज्यात सरासरीच्या 81% पाऊस पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं काल दिली. नाशिक आणि पालघर हे 2 जिल्हे वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. सोलापूर, अहिल्यानगर, लातूर, अकोला, नागपूरसह 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 20% कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान. कोल्हापूर शहर आणि परिसरात सलग 2 दिवस जोरदार पावसानं हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची घोषणा. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी, शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजी सुवर्णपदक. आणि यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात सरासरीच्या 81% पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक निस्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्युझिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकर दिखास. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: नमस्कार मित्रांनो, 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश साचपल. पुन्हा एकदा स्वागत रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये.

मित्रांनो, प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं आणि आज 1 ऑक्टोबर या दिवसाची काही दिनवैशिष्ट्य ही नक्कीच समाविष्ट करतो आजच्या कार्यक्रमामध्ये. आज कुठला दिवस आहे माहिती का? जागतिक शाकाहारी दिवस आहे, वर्ल्ड व्हेजिटेरियन डे. झालं असं की 1977 नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीनं या दिवसाची घोषणा केली आणि मग 78 आंतरराष्ट्रीय शाकाहारी संघानं त्याला मान्यता दिली. मुख्य म्हणजे शाकाहाराचं जे महत्त्व आहे, शाकाहाराचं जे आरोग्यातला फायदे होत आहेत, त्या फायद्यांचं प्रबोधन करणं हा सुद्धा उद्देश आहे की व्हेजिटेरियन फूड, शाकाहारी अन्न, त्याचे काय फायदे असतात. आणि मुख्य म्हणजे शाकाहारी राहिल्यामुळे तुमचं आरोग्य कसं चांगलं राहतं या संदर्भात समाज प्रबोधन करणं, जागृती करणं हा या दिवसाचा उद्देश आहे. आणि ज्यावेळेला आपण शाकाहाराबद्दल बोलत असतो, ज्यावेळेला आपण भाज्यांबद्दल बोलत असतो, तेव्हा साहजिकच अन्न, वस्त्र, निवारा, आपल्या मूलभूत गरजा पुरवणारी अवनी अर्थात पृथ्वी माता, धरणी माता, आणि त्या धरणी मातेचं, धरणी मातेच्या प्रती कृतज्ञता ज्या गीतातनं व्यक्त केलेली आहे ते हे गीत.

0: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
1: कॉस्मो स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
0: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
1: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मो स्मॉल बिझनेस लोन.
0: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरती सुरू आहे कार्यक्रम रेनबो फंडेचा उत्तरार्ध. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचपल. 1 ऑक्टोबर या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आज आहे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस. मित्रांनो, कसे बघा ना, बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व हे आपल्या आयुष्याचे 3 महत्त्वाचे टप्पे. आणि मग जे वृद्ध आहेत, आपली आजी आजोबा आहेत, त्यांची काळजी घेणं मुख्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर या समाजासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी जे काही योगदान दिलेलं आहे त्यांचा सन्मान करणं, आदर करणं, त्याचप्रमाणे त्यांच्या समस्या ज्या काही आहेत त्या समस्यांचा विचार करणं, वृद्धांना त्यांचे मानवी हक्क देणं, वैद्यकीय सुविधा आणि सामाजिक सुरक्षा यासाठी प्रयत्न करणं ही उद्दिष्ट आहेत आजच्या या दिवसाची. 14 डिसेंबर 1990 या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेनं 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. आणि मग 1 ऑक्टोबर 1991 पासून हा दिवस अधिकृतपणे जगभरात पाळण्यात येऊ लागला. दरवर्षी या दिवसासाठी एक संकल्पना निश्चित केली जाते आणि या 2026 साठी जी संकल्पना आहे ती आहे दीर्घायुष्याचं वय, दीर्घायुष्यासाठी पुनर्विचार प्रणाली. अर्थात वृद्ध व्यक्तींना निरोगी, सुरक्षित आणि सन्मानानं जगता यावं यासाठी आरोग्यसेवा, सामाजिक संरक्षण आणि रोजगार प्रणालीची पुनर्रचना करणं ही संकल्पना आहे 2026 ची. मित्रांनो, त्यामुळे वृद्धत्व प्रत्येकाला येणार असतं. आपण म्हणतो ना, चिवकाऊच्या गोष्टी ऐकत बालपण सरत जातं, आपण तारुण्याच्या उंबरठ्यावरती पाय ठेवतो. तारुण्यही नंतर सरत जातं आणि मग हळूहळू वृद्धत्वाची चाहूल लागते. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती, आपल्या घरातले ज्येष्ठ नागरिक, त्यांचा सन्मान करणं. आणि आपण म्हणतो ना की खरोखरच ते आजी आजोबा आपल्यावर जी माया करत असतात ना, त्या मायेचे रंग काही वेगळेच असतात, नाही का?

मित्रांनो, अनेक चित्रपटातनं वृद्धांच्या समस्या मांडल्या गेलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बिनलग्नाची गोष्ट हा चित्रपट आला होता. त्यामध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या दोन व्यक्ती आणि मग ज्या वेळेला लिव्ह इन रिलेशनमध्ये परदेशामध्ये ती स्त्री गर्भवती होते आणि त्याच वेळेला येणाऱ्या बाळासाठी संगोपनासाठी त्यांना एका ज्येष्ठ व्यक्तीची गरज भासते आणि मग त्या दोन व्यक्तींच्या आयुष्यात येणारी दोन माणसं, अर्थात त्यांच्यातलं नेमकं नातं काय होतं की त्या दोन ज्येष्ठ व्यक्ती आणि ते जे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणार आहेत ते, त्यामध्ये डॉक्टर गिरीश होक, निवेदिता जोशी सराफ, उमेश कामत, प्रिया बापट यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. आणि त्यामध्ये डॉक्टर गिरीश होक यांनी जी व्यक्तिरेखा रंगवली होती त्या व्यक्तिरेखाच्या तोंडी एक खूप चांगलं वाक्य होतं. त्यांनी म्हटलंय की 21व्या शतकात एक नवीन आजार अनेकांना होतोय, तो म्हणजे लोनलीनेसचा, एकाकीपणाचा. आणि त्याच विषयावरती या चित्रपटामध्ये भाष्यसुद्धा करण्यात आलेलं आहे, पिढीचं अंतरसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. आणि मग एकटेपणाचा आजार, कारण बोलायलाच कोणाला वेळ नाही आहे. जर आपल्या आयुष्यातला आपला जोडीदार आपल्याला सोडून गेला असेल, त्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल, तर त्या व्यक्तीने पुढचं आयुष्य कसं काढायचं, आणि मग आलेला प्रश्न, असे विचार, असे विषय अनेक चित्रपटातनं मांडले गेलेले आहेत. उत्तरायण नावाचा चित्रपट आठवत असेल, जो दुर्गी या साहित्यकृतीवरती आधारित होता आणि त्यामध्ये

अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यामध्ये सुद्धा वृद्धांचं सहजीवन हा प्रश्न नेमकेपणाने मांडलेला होता. त्या चित्रपटातलं बेला शेंडे यांच्या स्वरातलं गीत.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय नामक माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

107.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरती रेनबो फंडे या कार्यक्रमाचा उत्तरार्ध सुरू आहे आणि आता 7:45 आपण ऐकू शकाल अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा 142वा भाग काही क्षणातच.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत फ्लोरा फाउंटनच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: फोर्ट मधल्या हुतात्मा चौकात असलेलं फ्लोरा फाउंटन आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण त्याचा संबंध भायखळ्याच्या राणीच्या बागेशी आहे हे मात्र खूप कमी जणांना माहीत असेल. 19 नोव्हेंबर 1862 ला झालेल्या राणीच्या बागेच्या उद्घाटनाच्या दिवशी बागेसाठी भेट म्हणून हे कारंज देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मुंबईतले दानशूर शेठ करसेटजी फर्दूनजी पारीख यांनी ते उभारून देण्याचं जाहीर केलं होतं. बागेचं उद्घाटन गव्हर्नर बार्टल फ्रियर यांच्या हस्ते झालं असल्यानं या कारंजाला नाव देण्यात आलं होतं फ्रियर फाउंटन.
2: शेठ करसेटजी यांनी कारंज घडवण्याचं काम इंग्लंड मधल्या मेसर्स फोर्सित नॉर्मन शॉ आणि थॉमस वुलनर या ब्रिटिश आर्किटेक्ट फर्म कडे सोपवलं. आर्किटेक्ट फर्मने तयार केलेल्या डिझाईनवर प्रत्यक्ष कारंज घडवणार होते शिल्पकार जेम्स फोर्सित. बागेमध्ये कारंज उभारण्याची जबाबदारी बागेचे आर्किटेक्ट मेसर स्कॉट मॅक्लिलंड अँड कंपनी यांची होती. 1864 मध्ये इंग्लंडहून या कारंजाची 2 ड्रॉइंग्स पसंतीसाठी मुंबईला पाठवण्यात आली. त्यातलं एक करसेटजी आणि बागेच्या आर्किटेक्टनी पसंत केलं. थोडं महागच होतं ते, पण होतं मात्र सुरेख. त्या डिझाईनप्रमाणे कारंज घडवण्याची ऑर्डर देण्यात आली. कारंज घडवणारी इंग्लंडमधली मंडळी आणि मुंबईतली ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी यांच्यात मध्यस्थ म्हणून इंग्लंडमधल्या कलाक्षेत्रातल्या एका मातब्बर व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. डिझाईनप्रमाणे कारंज घडवून घेणं आणि आर्थिक व्यवहार पार पाडणं या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या.
1: कारंज घडवण्यासाठी 40,000 रुपये लागणार होते. त्यापैकी रोख 30,000 रुपये करसेटजींनी सोसायटीकडे जमा केले. या पैशातून सोसायटीने इंग्लंडमधल्या मध्यस्थांमार्फत इंग्लंडच्या शिल्पकार फर्मला कारंजाची किंमत चुकती करायची होती. त्यापैकी 10,500 रुपये मध्यस्थांमार्फत शिल्पकार कंपनीकडे आगाऊ रक्कम म्हणून पाठवण्यात आले. 1865 वर्ष उजाडलं. कारंज 3 टप्प्यांमध्ये तयार होणार होतं. खालचा गोल हौद, मधला मुख्य भाग आणि सर्वात शेवटी वरच्या बाजूला फ्लोरा या ग्रीक देवतेचा पुतळा बसवण्यात येणार होता. या वर्षभरातच कारंजाचा सर्वात खालचा भाग म्हणजे हौद घडवून जहाजातून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आला. शिल्पकारांनी पुढचा भाग घडवायला सुरुवात करावी म्हणून सोसायटीने पुढची 10,500 रुपयांची रक्कम मध्यस्थांमार्फत शिल्पकार फर्मकडे धाडून दिली. काही महिन्यांनी ही रक्कम शिल्पकार फर्मला मिळाली नसल्याचा निरोप आला. अधिक चौकशी केली असता मध्यस्थ समाधानकारक खुलासा करू शकला नाही की पैसेही परत देऊ शकला नाही. पाठवलेल्या रकमेचा अपहार झाल्याचं सोसायटीच्या लक्षात आलं. तातडीने मध्यस्थ बदलण्यात आला. नवीन मध्यस्थ म्हणून मिस्टर मायकल स्कॉट यांची नियुक्ती करण्यात आली. स्कॉट यांनी शिल्पकाराकडून कारंजाचं उर्वरित काम पूर्ण करून घ्यायचं होतं, त्याबरोबरच मध्यस्थाकडून अप

0: अधिकृत रक्कमही वसूल करण्याची जबाबदारी नवीन मध्यस्थांवर सोपवण्यात आली.
1: बराच पाठपुरावा आणि कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा दिल्यावर पहिल्या मध्यस्थाकडून काही रक्कम वसूल झाली. बाकी पैशांवर पाणी सोडावं लागलं. यात बराच वेळ वाया गेला. अखेर कारंज पूर्ण होऊन जहाजाने मुंबईत आले. त्याचे सगळे सुटे भाग बागेच्या आवारात येऊन पडले. आता फक्त त्यांची जुळणी करून बागेत लावायचं काम शिल्लक राहिलं होतं. त्यासाठी काही खर्च होताच. बागेचा कारभार हाकणाऱ्या ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीकडे मात्र तेवढेही पैसे नव्हते.
0: त्यावेळी संपूर्ण मुंबई आर्थिक संकटातून जात होती. अमेरिकन यादवी युद्ध संपुष्टात आल्यामुळं मुंबईचा बाजार कोसळला होता. व्यापारी पेढ्या, बँका बुडाल्या. शेठ लोक कंगाल होऊन रस्त्याने फिरत होते. तेजीच्या काळात केलेले वायदे पुरे करताना अनेकांना आपल्या मालमत्ता विकाव्या लागल्या. त्यातलेच एक होते शेठ करसेटजी फर्दुनजी पारीख. करसेटजी यांनाही आपली मालमत्ता विकून कर्जफेड करावी लागली होती.
1: या पार्श्वभूमीवर बागेत कारंज बसवण्यासाठी येणारा खर्च उचलण्याची करसेटजींची ऐपत उरली नव्हती. सुरुवातीपासून कर्जात असलेल्या सोसायटीला तर तो विचारही करता येत नव्हता. बागेचा खर्च भागवतानाच सोसायटी कर्जबाजारी झालेली होती. तिथं कारंज बागेत बसवण्याचा खर्च कुठून झेपणार. तरीही सोसायटीने पैसे उभे करायचा प्रयत्न केला, पण त्यात यश काही मिळालं नाही. परिणामी इंग्लंडहून आलेल्या कारंजाचे सुटे भाग बागेच्या आवारात उन्हा पावसाचा मारा खात तसेच पडून राहिले.
0: पुढची 2-1 वर्ष ते तसेच पडून होते. उन्हा पावसाचा मारा खाऊन ते काळवंडून गेले होते. त्या देखण्या शिल्पाची पार रया गेली होती. त्यांचं नेमकं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. 1868 सालच्या अखेरीस त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांनी मुंबईच्या किल्ल्याची तटबंदी तोडण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणला होता. तटबंदी खालच्या मोकळ्या झालेल्या जागेची प्लॉट पाडून विक्री करण्यासाठी एस्प्लनेड फी फंड कमिटीची स्थापना करण्यात आली. मुंबईची पुनर्रचना करून हे शहर देखणं करण्याची जबाबदारी या कमिटीकडे होती. या कमिटीने बॉम्बे ग्रीनचं सुशोभीकरण करण्याचं काम हाती घेतलं होतं. बॉम्बे ग्रीन म्हणजे नंतरचं एल्फिन्स्टन सर्कल आणि आजचं हॉर्निमन सर्कल. त्या काळातल्या मुंबईतली अत्यंत मध्यवर्ती जागा होती ही.
1: पण केवळ बॉम्बे ग्रीनचं सुशोभीकरण करून चालणार नव्हतं, तर चर्चगेट कडून ग्रीनच्या दिशेने येणाऱ्या चर्चगेट स्ट्रीटचं रुंदीकरण सुशोभीकरण करणंही गरजेचं होतं. तरच त्या परिसराला शोभा येणार होती. तेव्हाचा चर्चगेट स्ट्रीट म्हणजे आजचा वीर नरिमन रोड हा तेव्हाच्या फोर्टमधला प्रमुख रस्ता होता. मोठमोठ्या व्यापारी पेढ्या, वकिलांची कार्यालयं, वर्तमानपत्रांची कार्यालयं याच रस्त्याच्या दुतर्फा होती. टाइम्स ऑफ इंडियाचं कार्यालयही इथेच होतं. मुंबई समाचार या गुजराती भाषेतल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्राची इमारत तर आजही इथेच उभी आहे, अगदी हॉर्निमन सर्कलच्या शेजारीच. असो, तर या सगळ्याचा आपल्या कारंजाशी काय संबंध, त्याबद्दल ऐकूया पुढच्या भागात.
2: आज आपण ऐकत होतो फ्लोरा फाउंटेनच्या गोष्टीचा पहिला भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळुते आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

ही नोंदवून घेतलेली आहे. उदय कुलकर्णी यांनी अंधेरीहून संपर्क साधला, मग विजेंद्र, मंगेश घरत, त्यानंतर के जे कामत, शुभलक्ष्मी मस्तकार, रश्मीन, दीपा पालकर, निशा लोहार, ईश्वरदास शेट्टी, कलावती आणि विनोद वैती, जयंत बर्वे, हितेंद्र दास, मंगला पै, प्रज्ञा पुराणिक, चैतन्य अत्रे, ज्योत्स्ना मुळावकर. नवजीवन कॉलनी इथून संपर्क झालाय नरेंद्र जाधव यांचा, प्रज्ञा वनारसे, प्रमोद देशमुख, अपर्णा पटवर्धन, त्यानंतर स्मिता साठे डोंबिवलीहून अनेकांनी संपर्क साधलेला आहे. पंढरपूरवरनं सुद्धा संपर्क झालेला आहे. त्यानंतर अशोक यांचा परभणी इथून, मग मंगेश म्हात्रे, इराणी, अश्विनी भगत, सुप्रिया रायकर या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण येतोय, पण त्याआधी सांगतो की आज सकाळी 10 वाजता FM गोल्ड वाहिनीवरती आपल्या भेटीला येईल RJ माधुरी, आणि दुपारी 2:30 ते 5 यावेळेत FM रेनबो वाहिनीवरचे कार्यक्रम सादर करेल RJ सीमा. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आपण ऐकाल. आणि 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी समाचार आपण ऐकाल. आणि 8:40 FM रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. आजच्या पुरतं इथंच थांबूया. नमस्कार.

0: ऐकणं झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार. रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गुजरातमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 526 किलो अंमली पदार्थ जप्त. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससीचा शताब्दीपूर्ती सोहळा आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. युपीएससीची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 झाली होती. आज होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते युपीएससीच्या शताब्दीच्या स्मरणार्थ एक नाणं एका टपाल तिकीटाचं अनावरण होणार आहे. देशातल्या आयोगाच्या कामकाजावर प्रकाश टाकणाऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या सहकार्याचा त्यांनी आढावा घेतला. आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. जागतिक शांतता आणि सुरक्षा यासाठी एकत्र प्रयत्न करण्यासह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय केल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं काल 2027-28 या विपणन हंगामासाठी सर्व रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं वैष्णव यांनी सांगितलं. करडईसाठी प्रति क्विंटल 675 रुपये तर मोहरीसाठी प्रति क्विंटल 413 रुपयांची वाढ जाहीर झाली आहे. त्याशिवाय मसूर डाळीसाठी 390 रुपये, बार्लीसाठी 136 रुपये, हरभऱ्यासाठी 83 रुपये तर गव्हासाठी 25 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं 2026-27 या वर्षाच्या खरीप हंगामासाठी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधील प्रमुख कडधान्य आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 5,547 कोटींहून थोड्या अधिक मूल्याच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आणि आत्मनिर्भर कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याच्या योजनेलाही मान्यता दिली. या उपक्रमामुळे आंतरराज्यीय पारेषण प्रणाली मजबूत होईल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 135 गिगावॅटपर्यंतच्या नवीकरणीय ऊर्जेचं वहन करणं शक्य होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज दिल्लीत संरक्षण लेखा विभागाच्या 279 वार्षिक दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विभागाच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय लष्कराच्या वित्तीय माहिती प्रणालीचं सक्षम या व्यासपीठाबरोबर एकत्रीकरण, संरक्षण मंत्रालयासाठी सुधारित राष्ट्रीय संकलन प्रणालीचा यात समावेश आहे. त्याशिवाय सिंह यांच्या हस्ते काही पुस्तिकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन इथं आयोजित G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पोलंडचे अर्थमंत्री आंद्रेज डोमान्स्की यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकविषयक संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. तसंच भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करामुळे व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करण्यावर आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या मुद्द्यावर विचार विनिमय केला. ही भेट फलदायी ठरल्याचं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथक, भारतीय तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी काल एकत्रितपणे केलेल्या कारवाईत 526 किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या पदार्थांची किंमत जवळपास 3,000 कोटी रुपये आहे. लक्षद्वीपच्या किनाऱ्याजवळ मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या इराणी जहाजाला अडवून झडती घेतली असता हा साठा सापडला. या बोटीतून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली असून गुजरात एटीएस पथक पुढील तपास करत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दुबईहून इस्रायलच्या तेल अबीब इथं जाणाऱ्या फ्लाय दुबईचं विमान अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या घटनेत सहवैमानिकानं कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर चाकूनं हल्ला करत 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेत विमान 17,000 फूट खाली नेण्यास भाग पाडलं. मात्र प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करत हल्लेखोराला ताब्यात घेऊन विमान स्थिरावण्यास मदत केली. त्यानंतर विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्स यांनी या घटनेचं वर्णन एक गंभीर सुरक्षा घटना आणि संशयित दहशतवादी हल्ला असं केलं आहे. या घटनेत भारतीय नागरिक असलेले कॅप्टन स्मिथ मच्छार जखमी झाले असून त्यांनी शौर्यानं प्रतिकार केल्यानं मोठी दुर्घटना टळली. इस्रायलचे पंतप्रधान तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅप्टन स्मिथ मच्छार यांचं कौतुक केलं असून आकाशातील आपत्ती टाळणारे नायक अशा शब्दात मच्छार यांचा गौरव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमांवरील संदेशातून मच्छार यांच्या शौर्याचा गौरव केला आहे. कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले, त्यांच्या धाडसी कार्याला देशाला अभिमान आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. खाण मंत्रालय आजपासून सागरी खनिज पट्टाचा लिलाव सुरू करणार आहे. भारताची सागरी खनिज क्षमता विकसित करण्यासाठी आणि दीर्घकालीन खनिज संसाधन सुरक्षितता बळकट करण्याच्या दिशेनं उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. या लिलावात अंदमान समुद्र क्षेत्रातील 2 सागरी खनिज पट्ट्यांचा समावेश आहे. पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी कॅनडातल्या विनिपेग इथं झालेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेत 57 किलो वजनी गटात 9 सुवर्णपदकांसह 1 रौप्यपदक पटकावलं आहे. गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजनं 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठताना रोहित शर्मानं केलेली शानदार शतकी खेळी आणि कर्णधार शुभमन गिलच्या वेगवान नाबाद द्विशतकी खेळाच्या जोरावर भारतानं हा विजय साकार केला. रोहित शर्मानं एकदिवसीय कारकिर्दीतील 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या सामन्यात भारतानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांक का सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना न्यू चंडीगढ इथं येत्या 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही काल भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचा साहिल जाधव आणि चिकिता तनिपर्थी या भारतीय जोडीनं तिरंदाजीमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही या कामगिरीचं विशेष कौतुक होत आहे. या सुवर्णपदकाबरोबरच भारतानं 2028 लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीतला कोटाही निश्चित केला आहे. भारताच्या महिला हॉकी संघानं दक्षिण कोरियाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर पुरुष आणि महिला स्क्वॉश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत आणखी 2 पदकं निश्चित केली आहे. या विजयांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकंदर 60 पदकं जमा झाली आहेत. या स्पर्धेत आज पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघानं चीनला पराभूत करून अंतिम सामन्यात आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातला भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीतला सामना होणार आहे. या व्यतिरिक्त भारतीय खेळाडू नेमबाजी, ज्युडो, व्हॉलीबॉल, ट्रॅक सायकलिंग अशा विविध स्पर्धांमध्ये आज सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गुजरातमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 526 किलो अंमली पदार्थ जप्त. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अभी आपने सुना कार्यक्रम मेजर सोमनाथ शर्मा, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। अब अपने मित्र अजीत को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी कुसुमलता,
1: जगबंधु,
0: चेतना,
1: अर्शद,
0: सौम्या,
1: प्रसून
0: और हमारे आज के विशेषज्ञ प्रोफेसर सरयुग यादव के साथ
1: विमलेश को आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: अभी आप सुनेंगे छत्रपति संभाजी नगर से दोपहर के समाचार।
4: नमस्कार। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो। युपीएससीच्या 100 वर्षांच्या प्रवासात पिढ्या, सरकारे, तंत्रज्ञान आणि अभ्यासक्रम बदलले आहेत, परंतु या संस्थेवरील लोकांचा विश्वास पूर्वीसारखाच अचल आणि दृढ राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत आज केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससीच्या शताब्दी सोहळ्याला ते संबोधित करत होते। केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी नव्हे तर लोकसेवेच्या भावनेनं प्रेरित होऊन पुढे येतात अशा तरुणांना सार्वजनिक सेवेत आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला। प्रशासकीय सेवेतल्या भरती प्रक्रियेत कालानुरूप सुधारणा केल्या पाहिजेत असं

यूपीएससीच्या माध्यमातून होणाऱ्या सरकारी नियुक्त्यांची संख्या वाढली असून भरती प्रक्रियेतील पारदर्शकताही सुधारली असल्याचं कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या

केलं. बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चाऱ्याच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. जिल्ह्यात 19,491 मेट्रिक टन चारा शिल्लक असून हा साठा सुमारे 60 दिवस पुरेल एवढाच आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यातही पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. चाऱ्याभावी दूध उत्पादनावर परिणाम होण्यासोबतच पशुधन विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. या पार्श्वभूमीवर युवा पर्व ग्रामविकास फाउंडेशननं दुष्काळग्रस्त

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथल्या औद्योगिक वसाहतीत अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करत गोदामामध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेलं 251,000 किलो

कळवलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयनमध्ये भारतानं आज रौप्य पदक जिंकलं. पुरुष गटातल्या स्किप शर्यतीत मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरिसिंकल नोबल यांनी या प्रकारातलं हे पहिलं पदक पटकावलं. आतापर्यंत झालेल्या 9 शर्यतीं

चतुर्थदाखल आलेला श्रीलंकेचा संघ 10व्या षटकात 45 धावांवर सरोबत झाला. भारताकडून ईशान किशननं नाबाद 80 धावा केल्या. कुस्तीमध्ये ग्रीको रोमन प्रकारात नितेशनं मंगोलियाच्या खेळाडूचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. महिला कुस्तीमध्ये 62 किलो वजनी

झालं. स्क्वॅशमध्ये भारतीय महिला संघानं आज कांस्य पदक जिंकलं. उपांत्य फेरीत आज भारतीय संघाला हाँगकाँगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुष हॉकीमध्ये उपांत्य फेरीत आज भारत पाकिस्तान सामना होईल. पुरुष क्रिकेटमध्ये भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 124 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 20 षटकात 7 बाद

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो प्रसारण सेवा। 2:30 आहेत आणि आज आपली दुपार संगीतमय करण्यासाठी कार्यक्रम घेऊन आले आहे चला दोस्त हो बोलू काही। 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम। आज आहे आपल्यासोबत मी RJ सीमा निकम शिरोडकर, आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे।

मंडळी, आज आपण अशा व्यक्तींबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या आयुष्यात अनुभवाची अनेक वर्ष जमा झालेली आहेत, ज्यांनी आपल्या आधी अनेक ऋतू पाहिलेत, अनेक चढ उतार अनुभवलेत आणि आपल्या पुढच्या पिढीला आयुष्याचा अर्थ शिकवलाय. तुम्हाला कळलंच असेल, आज आहे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी एका छोट्याशा प्रश्नानं करते. तर प्रश्न अगदी साधा सोपा आहे, कदाचित तुम्हाला याचं उत्तर माहिती सुद्धा असेल. तर माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्ही मला पटकन उत्तर देऊ शकता, नाही का? तर प्रश्न असा आहे की 2026 म्हणजे या वर्षाची आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाची अधिकृत थीम काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक आहेत, आमचा व्हॉट्सअप क्रमांक जो आहे तो आहे 86 57 66 10 71, आणि आमचा जो लँडलाईन आहे तुम्ही आम्हाला फोन करू शकता त्यासाठी 02 2 STD कोड, त्यानंतर 45 15 41 32 45 15 41 33. प्रश्न काय आहे? 2026 आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाची अधिकृत थीम काय आहे?

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: तर मंडळी चला दोस्त हो बोलू, काही कार्यक्रम सुरू आहे. आपल्यासोबत आहे मी RJ सीमा आणि मी आपल्याला एक प्रश्न विचारला आहे त्याची उत्तरं माझ्यापर्यंत येत आहेत. अजूनही जर का कोणाला कार्यक्रमात सहभाग नोंदवायचा असेल किंवा या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर आमच्याशी जरूर जरूर संपर्क करू शकता. प्रश्न पुन्हा एकदा विचारतीये, 2026 आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाची अधिकृत थीम काय आहे? आता एक गाणं आपण ऐकूयात आणि या गाण्यानंतर मी उत्तर सांगेन. तर या गाण्यापर्यंत ज्यांना ज्यांना उत्तर द्यायचं आहे त्यांनी नक्कीच येऊ शकता. व्हॉट्सअपसाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा क्रमांक सांगते, 86 57 66 10 71, आणि आमचे फोन नंबर आहेत 02 2 STD कोड आहे 45 15 41 32 45 15 41 33.

तर चला दोस्तों बोलू काही कार्यक्रमात. मी प्रश्न विचारला होता 2026 आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाची अधिकृत थीम काय आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ सगळ्यांनी बरोबर दिलेलं आहे. आणि त्याचं उत्तर आहे, दीर्घायुष्याचे युग, अधिक दीर्घायुष्यासाठी आपल्या यंत्रणांचा, व्यवस्थांचा नव्याने विचार. ही 2026 अधिकृत UN थीम आहे. या थीममध्ये मुख्य विचार असा आहे की आज लोकं अधिक काळ जगत आहेत, आणि त्यामुळे आरोग्यसेवा, सामाजिक सुरक्षा, निवास, निवृत्ती आणि समाजातला सहभाग अशा व्यवस्था देणाऱ्यांनी सुद्धा ज्येष्ठांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विकसित होणं गरजेचं आहे. 1 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी 14 डिसेंबर 1990 रोजी जाहीर केला होता, आणि ज्येष्ठ व्यक्तींचे हक्क, सन्मान, स्वावलंबन आणि समाजातला सहभाग याबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि ज्या ज्या श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला आणि उत्तर बरोबर दिलं त्यांची नावं आहेत, दीपाली विचारे, शैला जगताप, माधवी जोशी, संगीता सावंत, शुभांगी कारेकर, पूनम खांडेकर, शिल्पा तोडण कर, सुनंदा निकम, सिद्धेश शिरोडकर, कविता बोबडे, श्रीपाद जोशी, चंद्रशेखर मुळेकर, सूरज पुट्टजवार, आर्यन सोमवंशी, अशोक पाटील, मंगेश म्हात्रे, पंकज मोहड, विठ्ठल मसळेकर, प्रमोद राऊत, त्याचबरोबर अशोक खरात, सुनील स्वप्नील जोशी, दीपा पालकर, अरुण गुरव आणि गांधी श्याममाला बरं आणि रजनीकांत पाटील, त्याचबरोबर विवेक जांभेकर यांनी सुद्धा त्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. आणि आपल्याला मंगेश म्हात्रे शुभेच्छा देत आहेत या दिवसाच्या. त्याचबरोबर अशोक पाटील ते सांगत आहेत की ते सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आत्ता त्यांचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं आहे. ते सुद्धा आपल्याला शुभेच्छा देत आहेत आजच्या या दिवसाच्या. त्याचबरोबर अरुण गावकर, अपर्णा आणि अरुण गावकर यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. तर ज्यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला, प्रश्नाचं उत्तर दिलं, त्या सगळ्यांचं अभिनंदन. महेश आगरे यांनी सुद्धा आता कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे, तर सगळ्यांचं स्वागत आहे आणि अभिनंदन सुद्धा. एक छानसं गीत ऐकूयात आणि पुढच्या गप्पा मारूयात.

अपर्णा जेठे गावकर त्याचबरोबर चंद्रकांत पाटील वसंत पारुंडेकर यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. आणि श्रोतेहो, आज मी तुम्हाला सांगितलं की आज आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस आहे, तर यासाठी या दिवसासाठी आपल्या ज्येष्ठ मंडळींनी सुद्धा स्वतःसाठी काही गोष्टी करायला हव्यात ना. जसं की

डॉक्टरांच्या सल्ल्यानं, अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित चालणं किंवा हलका योग्य व्यायाम जर शरीराला झेपत असेल तर तो करणं, वाचन, संगीत, लेखन किंवा ज्यात तुमचं मन रमू शकतं ते सातत्याने करत राहणं, मित्र नातेवाईकांमध्ये मिसळत राहणं, सामाजिक सहभाग ठेवणं आणि या सर्वांहून महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आरोग्याची, आनंदाची आणि सन्मानाची स्वत काळजी घेणं. आपल्याकडे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिक योजना आहेत, ज्येष्ठांसाठी काही ठिकाणी मोफत वस्तू वाटप असतात किंवा सहली यांचं आयोजन आपापल्या शहरात किंवा भागात सुरू असतं. आता याची योग्य माहिती तुम्हाला तुमच्या बँकेत किंवा तुमच्या शहरात किंवा तुमच्या भागातच मिळेल, अर्थात तुम्हाला तिथे चौकशी करावी लागेल आणि त्याचा लाभ तुम्ही तेव्हा घेऊ शकता, हो की नाही? म्हणजे कसं आहे, ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे घरातलं जुनं पान नसतं, नाही, त्या म्हणजे त्या घराच्या अनुभवाची आणि आठवणींची पुस्तकं असतात. आज आपण जमलंच तर आपल्या एखाद्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीला फोन करूया आणि फक्त एवढंच विचारूया, कसे आहात तुम्ही? कदाचित आपला हा छोटासा प्रश्न त्यांच्यासाठी आजची सर्वात सुंदर भेट ठरू शकतो, नाही का? मंडळी, आज 1 ऑक्टोबरच्या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाच्या तुम्हा सर्व ज्येष्ठांना मनपूर्वक शुभेच्छा आणि छान रहा, मस्त रहा, निरोगी रहा आणि दीर्घायुषी रहा. किशोर पेढणेकर यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे आणि 2:56 झालेली आहेत. एक सुंदरसं गीत लावते आता मी आणि त्या गीताबरोबरच मी आर जे सीमानिकम शिरोडकर आपलं चला दोस्तो बोलू काही या कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती मागतीये. ठीक 3 वाजता आपण बातम्या ऐकणार आहात आणि 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होणारच आहे. तेव्हा ऐकत रहा आणि ऐकवत रहा FM रेनबो.

0: स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या 63 वर. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात प्रशासन, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते. केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित युवा पिढीला या सेवेत आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले. 21व्या शतकातला भारत आज नवीन कार्यसंस्कृतीसह पुढे जात असून जनकेंद्रित सक्रिय सुशासन हे याचं प्रमुख सूत्र असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: हमें प्रो पीपल, प्रो एक्टिव, गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराएं, लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है.
0: UPSC च्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी आज एक विशेष नाणं, टपाल तिकीट आणि 100 लँडमार्क जजमेंट्स शेपिंग द पॉलिसीज ऑफ UPSC अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन्स इन इंडिया या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित केलं. गेल्या वर्षभर चाललेल्या UPSC च्या शतक महोत्सवी सोहळ्याची सांगता आजच्या कार्यक्रमानं झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. 3 महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाईल असं त्यांनी काल मुंबईत MPSC विद्यार्थ्यांशी बोलताना स्पष्ट केलं. तसंच सचिवांची बदली करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. अध्यक्षांना हटवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केला. लवकरच मोठ्या प्रमाणात भरती केली जाईल आणि 1 महिन्यात याचा आराखडा जाहीर केला जाईल. गट क संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या वाढवण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं. MPSC च्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्र जमा करावी लागू नयेत यासाठी नवीन यंत्रणा उभारण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज जिल्ह्यात 9 ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2022 या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ED म्हटलं आहे. बँकेच्या माध्यमातून सुमारे 242 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून बँक अधिकारी आणि कर्जदार यांच्यातलं संगनमत उघड झाल्याचा ED आरोप आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव याचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणाविषयी.
2: भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांसाठी सुरुवातीच्या काळात गुजरात हे प्रायोगिक क्षेत्र ठरलं. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरण राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य बनलं. राज्य पातळीवरचा हा प्रयोग देशातील एका मोठ्या परिवर्तनाचा भाग बनला. 2014 केवळ 2.8 GW असलेली भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता जुलै 2026 जवळपास 165 GW पर्यंत पोहोचले. यामुळे सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक बनलाय. त्यापुढचं पाऊल होतं सौर ऊर्जेला ग्रीडपासून थेट घराघरात पोहोचवणं. 2024 सुमारे 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असलेली PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. ऑगस्ट 2026 या योजनेचा लाभ 51 लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी घेतला असून 14.8 GW क्षमतेचे रूफटॉप म्हणजेच छपरावरचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत. जवळपास 19 लाख कुटुंबांचं वीज बिल शून्य आलंय. या दूरदर्शी धोरणाचा विस्तार ग्रामीण भागातील ऊर्जा स्वयंपूर्णतेपर्यंतही झाला आहे. पीएम कुसुम योजनेच्या समन्वयातून शेतकरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीकडे वळू शकतात. यामुळे डिझेलवरचं अवलंबित्व कमी होऊन शेतीचा आवर्ती खर्चही कमी होतो.

0: केवळ पीएम सूर्यघर योजनेमुळे उत्पादन प्रक्रिया लॉजिस्टिक्स वित्त पुरवठा आणि देखभाल या क्षेत्रात सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गोराई भागात मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ परदेशी ध्वज असलेल्या एका जहाजावर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ते जहाजावर चोरीच्या उद्देशानं शिरले होते असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे हे जहाज गेले काही महिने या ठिकाणी अडकून पडलं असून 3 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या जहाजाचा तेलाच्या बेकायदेशीर व्यापारात सहभाग असल्याचा संशय असून जहाजाचा मालक परदेशात फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी जहाज मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवसाची सुरुवात भारतानं आज पदक तालिकेत आणखी भर घालत केली. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॉशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सेप कटर रॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालं आहे. हॉकीमध्ये पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या सुवर्णपदकाच्या सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतांच्या पदकांची एकूण संख्या 63 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चाऱ्याच्या वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबरच्या नोंदणीनुसार जिल्ह्यात सुमारे 60 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे चारा टंचाई टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाअभावी भातशेती संकटात सापडली आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. आतापर्यंत जिल्ह्यातल्या सुमारे 1200 हेक्टर क्षेत्रावरच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अकोला जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष पिकाची स्थिती पेरा आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं बुलढाणा जिल्ह्यात खामगाव औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीच्या गोदामात बेकायदा पद्धतीनं साठवलेलं 2.5 लाख किलोपेक्षा जास्त सुटं सोयाबीन तेल सील केलं. या तेलाची किंमत 3.51 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता अढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसंच सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबईत मनोरी भागात अडकलेल्या जहाजात वायुगळती होऊन 4 जणांचा मृत्यू आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक. एकूण पदक संख्या 63. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर कार्यक्रम घेऊन आले आहे सप्तरंगी साथ. आणि आपल्या सोबत आहे मी आज आरजे सीमानकम शिरोडकर. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे.

श्रोतेहो, काही माणसं त्यांच्या आयुष्यात काम करतात आणि काही माणसं आपल्या कामातूनच पुढची अनेक पिढ्यांची आठवण बनून राहतात. मराठी माणसाच्या मनात असंच अढळस्थान निर्माण करणारे म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर, आणि महाराष्ट्रानं त्यांना प्रेमानं नाव दिलं ते म्हणजे तुमचे आमचे सगळ्यांचे गदिमा. आज त्यांची 107वी जयंती. मंडळी, आज आपल्या तिन्ही वाहिन्यांवर, आपल्या दोन्ही वाहिन्यांवर तिन्ही वेळेला तुम्ही म्हणत असाल की आज मेजवानी आहे खरं तर तुम्हा सगळ्यांसाठी. माडगुळकरांची गाणी आज दिवसभरात ऐकायला मिळत आहेत ही खरं तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही का? म्हणजे पहाटेच्या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही गाणी ऐकली असतील, आपल्या FM गोल्डच्या कार्यक्रमात तुम्ही गाणी ऐकली असतील, पण गंमत माहिती आहे का, एवढ्या वेळा गाणी ऐकूनसुद्धा अजून कितीतरी गाणी आहेत की म्हणजे आपला हा अख्खा दिवस जरी आपण गाणी ऐकत राहिलो तरी गाणी संपणार नाही आहेत, इतकी गाणी आहेत. आणि त्यांचं कार्यही अर्थात इतकंच मोठं आहे आणि त्यांच्याविषयी माहिती ही जसं मला वाटतं गोल्डलासुद्धा तुम्ही ऐकली, बऱ्यापैकी माहिती तुम्हाला कळालेली आहे आणि आहे सुद्धा, तुम्हा सगळ्यांनासुद्धा ती माहिती आहे कारण तुम्हा सगळ्यांचे सुद्धा गदिमात इतकेच जवळचे आणि आवडीचे व्यक्तिमत्व आहेत आणि आपल्या आवडीच्या माणसांची माहिती आपल्याजवळही असतेच, नाही का? त्यामुळे आज काय करूया, आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमात, आपल्या या सप्तरंगी 7 कार्यक्रमात मी प्रयत्न करते की जास्तीत जास्त त्यांची गाणी

नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

1 ऑक्टोबर 1919 रोजी जन्मलेल्या गदिमांचं शिक्षण आटपाडी कुंडल आणि औंध इथं झालं. गदिमा यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांच्याकडे त्यांनी काही काळ लेखनिक म्हणून कामही केलं होतं. याचा त्यांना पुढे मात्र फार फायदा झाला. वी स खांडेकर यांची सगळी पुस्तकं वाचून, वी स खांडेकर यांचीच प्रेरणा घेऊन गदिमांनी लिहिण्यास सुरुवात केली. गदिमांचं बालपण माडगुळे या गावच्या वातावरणात गेलं. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचं औपचारिक शिक्षण काही फार पुढे जाऊ शकलं नाही, पण आयुष्याने त्यांना विविध अनुभव दिले आणि आयुष्य हेच त्यांचं विद्यापीठ ठरलं.

0: काय म्हणला?
1: एक हंसपूर्व महाराज।
0: आऊ पर सांगाल का नाही?
1: एक हंसपूर्व

0: मधु
1: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध

गदिमा केवळ कविता लिहित नव्हते, ते कथा लिहायचे, पटकथा लिहायचे, संवाद लिहायचे, गाणी लिहायचे आणि अभिनय देखील करायचे. अष्टपैलू असं व्यक्तिमत्व म्हणजे गदिमा. चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश 1938 सुमारास झाला. पुढे त्यांच्या लेखणीनं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं. त्यांनी जवळपास 150 अधिक मराठी आणि 23 हिंदी चित्रपटांसाठी लेखन केलं. राम जोशी, पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, जगाच्या पाठीवर अशा आणि अनेक चित्रपटांशी त्यांचं लेखन जोडलेलं आहे. त्यांच्या लेखणीची खरी जादू अशी होती की शब्द साधे असायचे पण त्याचा परिणाम हा मात्र खोलवर जायचा. आणि गीत रामायणाचा उल्लेख केल्याशिवाय गदिमांची माहिती अपूर्णच वाटेल, नाही का? रामायणासारख्या विशाल महाकाव्याला गदिमांनी 56 गीतांमध्ये शब्दबद्ध केलं आणि या गीतांना संगीत दिलं सुधीर फडके अर्थात बाबूजींनी. श्रोते, 3:29 होत आहेत आणि कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी 7. आपण गदिमांविषयी बोलत आहोत. ठीक 3:30 आपण एशियन गेम्स 2026 अपडेट ऐकणार आहोत. 3:30 आणि 3:35 पुन्हा एकदा आपला सप्तरंगी 7 हा कार्यक्रम सुरू असणार आहे.

1 एप्रिल ते 1955 ते 19 एप्रिल ते 1956 या काळात पुणे आकाशवाणीवरून गीत रामायण प्रसारित झालं.

सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे. आपण गतिमानविषयी बोलतोय आणि आपला विषय सुरू होता गीत रामायणाबद्दल. एकाच कवीनं रचलेली आणि एकाच संगीतकारानं संगीतबद्ध केलेली ही मालिका रसिकांच्या मनात विलक्षण लोकप्रिय झाली. रसिकाओ, कल्पना करा, दर आठवड्याला रामायणातला एक प्रसंग, गदिमांचे शब्द, बाबूजींचं संगीत आणि रेडिओ भोवती जमलेलं महाराष्ट्राचं कुटुंब. त्या काळात काही आजच्यासारखे मोबाईल, इंटरनेट किंवा स्ट्रीमिंग नव्हतं, पण रेडिओ होता आणि त्यातून उमटणारे गदिमांचे शब्द होते, आणि म्हणूनच गदिमांना प्रेमानं आधुनिक वाल्मिकी म्हटलं जातं.

0: नमस्कार, मी अशोक पत्नी। सप्तसुरांनी सजलेले सप्तरंगी कार्यक्रम ऐकत रहा FM रेनबोवर।
1: आपल्या बऱ्याच श्रोत्यांनी कळवलं की गीत रामायणामधलं एखादं तरी गीत ऐकायला मिळावं, आणि खरं तर सगळंच आपण ऐकू शकतो, मात्र नेहमीच काय होतं ना, वेळेची मर्यादा असते। आणि तुम्हाला तर माहिती आहे गीत रामायणामधलं प्रत्येक पुष्प हे किती मिनिटांचं आहे, त्यामुळे अर्थात वेळेची मर्यादा असल्यामुळे आणि आमची इच्छा असली तरी वेळ पुढे जाता येत नाही, हे तुम्ही समजून घेता, याबद्दलही धन्यवाद। मात्र प्रयत्न करते असं सांगितलं आहे मी काही गाण्यांचा, पण 3:48 झालेली आहेत आणि हरकत नाही, आपण गदिमांची गाणी, बापूजींची गाणी एरवीसुद्धा ऐकतच असतो, आणि खरं तर त्यांच्याशिवाय आकाशवाणी अपूर्ण आहे असं मला तरी वाटतं, कारण की त्यांची गाणीच असतात जी आपण ऐकत असतो। त्यांची गाणी नसतील तर आपण काय ऐकणार, त्यामुळे वर्षभर आपल्याकडे आपण सेलिब्रेट करत असतो या सगळ्या महान आणि आपल्या आवडत्या लोकांना। म्हणजे बघा ना, एकीकडे रामायणासारखं महाकाव्य हे जे गदिमाने लिहिलं, तर दुसरीकडे सामान्य माणसाचं जगणं, प्रेम, निसर्ग, भक्ती, विरह, माणुसकी, समाज जीवन, विनोद, त्यांच्या शब्दांना कधीच विषयाचं बंधनच नव्हतं, आणि म्हणूनच त्यांची गाणी ही केवळ चित्रपटांमध्ये राहिली नाहीत, तर ती तुम्हा आम्हा लोकांच्या आठवणींचा भाग झाली।

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: वी शांताराम यांच्या 2 आखे 12 हात या चित्रपटासाठीही गदिमांनी कथा आणि संवाद लेखन केलं होतं. सार्वजनिक जीवनात सक्रिय असणारे गदिमा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राशीही त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना 1969 पद्मश्री प्रदान करण्यात आला होता. संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह इतरही अनेक सन्मान त्यांना बहाल करण्यात आले होते. गदिमांचं आयुष्य नकळत आपल्याला शिकवतं की प्रतिभेला परिस्थितीची मर्यादा नसते. बघा ना, गदिमांचं औपचारिक शिक्षण फार पुढे झालं नाही, पण शब्दाचं शिक्षण त्यांनी आयुष्याकडून घेतलं आणि ते त्यात यशस्वी देखील झाले. मंडळी, माणूस जातो पण त्याचे शब्द राहतात आणि गदिमांचे शब्द तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मरणात कायमचे रुजले आहेत. गदिमांना मनापासून अभिवादन आणि त्यांच्या शब्दांना सलाम. 3:54 झालेली आहेत आणि घड्याळ सांगतंय की आता सप्तरंगी 7 या कार्यक्रमात इथेच निरोप घ्यायला हवा. कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार आणि एक छानसं गीत ऐकूया. या गीताबरोबरच सप्तरंगी 7 या कार्यक्रमात मी आपला RJ सीमा निकम शिरोडकर निरोप घेतेय. ठीक 3:58 आपण ऐकणार आहात मराठी बातम्या आणि ठीक 4 वाजता आज असणार आहे संदेश टू सोल्जर्स. तेव्हा ऐकत रहा आणि ऐकवत रहा FM रेनबो

ठळक बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते. केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित युवा पिढीला या सेवेत आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. 3 महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाईल असं त्यांनी काल मुंबईत एमपीएससी विद्यार्थ्यांशी बोलताना स्पष्ट केलं. तसंच सचिवांची बदली करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. मुंबईत गोराई भागात मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ परदेशी ध्वज असलेल्या एका जहाजावर झालेल्या विषारू वायू गळतीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला. ते जहाजावर चोरीच्या उद्देशाने शिरले होते असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. हे जहाज गेले काही महिने या ठिकाणी अडकून पडलं असून 3 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 571 अंकांची घसरण होऊन तो 71,910 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 199 अंकांची घसरण होऊन दिवस अखेर तो 22,422 अंकांवर बंद झाला. याबरोबरच बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते. केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित युवा पिढीला या सेवेत आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने आज जिल्ह्यात 9 ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2022 या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ईडीनं म्हटलं आहे. मुंबईत गोराई भागात मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ परदेशी ध्वज असलेल्या एका जहाजावर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला. ते जहाजावर चोरीच्या उद्देशाने शिरले होते असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. हे जहाज गेले अनेक महिने या ठिकाणी अडकून पडलं असून 3 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नकाझातोकडून 0

4 असा पराभव झाला. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 571 अंकांची घसरण होऊन तो 71,910 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 199 अंकांची घसरण नोंदवत दिवसअखेर 22,422 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युपीएससीच्या 100 वर्षांच्या प्रवासात या संस्थेवरील लोकांचा विश्वास अढळ राहिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील 3,160.43 कोटींच्या लाभाचा हप्ता वितरित. मतदार यादीतील नो मॅपिंग किंवा तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं भारत निवडणूक आयोगाद्वारे स्पष्ट. नवरात्र उत्सवात साधेपणाने साजरा करून बचत निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे 9 ठिकाणी छापे. आता सविस्तर बातम्या. युपीएससीच्या 100 वर्षांच्या प्रवासात पिढ्या, सरकार, तंत्रज्ञान आणि अभ्यासक्रम बदलत आहेत, परंतु या संस्थेवरील लोकांचा विश्वास पूर्वीसारखाच अचल आणि दृढ राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत आज केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससीच्या शताब्दी सोहळ्याला ते संबोधित करत होते. प्रशासकीय सेवेतल्या भरती प्रक्रियेत कालानुरूप सुधारणा केल्या पाहिजे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
1: हमें प्रो पीपल प्रोएक्टिव गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराएं लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है.
0: युपीएससीच्या माध्यमातून होणाऱ्या सरकारी नियुक्त्यांची संख्या वाढली असून भरती प्रक्रियेतील पारदर्शकताही सुधारली असल्याचं कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी युपीएससीचं शताब्दी स्मृती नाणं, एक विशेष टपाल तिकीट आणि एका पुस्तकाचं प्रकाशन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातील 3,160.43 कोटींच्या लाभाचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 15,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटींचं वितरण करण्यात आलंय. मतदार यादीतील नो मॅपिंग किंवा तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशात स्पष्ट करण्यात आलंय. नोटीस प्राप्त मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ जाऊन आवश्यक कागदपत्र जमा करतील आणि त्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील. मतदारांना आवश्यक

0: कागदपत्र व्हॉट्सअपद्वारेही संबंधित बीएलओकडे सादर करता येतील. केवळ अपवादात्मक प्रकरणात आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसल्यास किंवा त्याआधारे निर्णय शक्य नसल्यास ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी घेण्यात येईल. दिनांक 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष शिबिरांमध्येही संबंधित मतदारांना कागदपत्र सादर करता येणार आहे. बेघर, कामगार, गरीब, आदिवासी, विशेषतः PVTG गट तसंच अनाथ मतदारांसाठी विशेष शिबिरं आणि मदत कक्ष आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. कोणताही पात्र मतदार यादीत समावेशापासून वंचित राहू नये यासाठी बीएलओ आणि राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी समन्वयानं कार्य करतील. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत केलं. उत्सवावरील खर्चात बचत करून हा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि पुनर्वसनासाठी द्यावा असं आवाहन त्यांनी शिवसेना पदाधिकारी, सार्वजनिक मंडळं आणि नागरिकांना केलंय. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पावसाअभावी दुष्काळाचं सावट निर्माण झालं असून उभी पिकं करपल्यानं शेतकरी संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी.
1: 1968 पासून भारतातील शालेय शिक्षण व्यवस्थेत 10:2 रचनेचं पालन केलं जात होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी मंजूर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने या रचनेऐवजी 5:3:3:4 अशी नवी शैक्षणिक रचना लागू केली. वयाच्या 3 वर्षांपासून सुरू होणारी ही नवी रचना विद्यार्थ्यांच्या 18 वर्षांपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश करते. त्यामुळे प्रथमच मुलांच्या पायाभूत शिक्षणाच्या वर्षांचा औपचारिक शिक्षण व्यवस्थेत समावेश करण्यात आला. इयत्ता 5वीपर्यंतच्या शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषा किंवा घरची भाषा वापरण्यावर भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसायिक शिक्षण यांच्यातील पारंपरिक मतभेद दूर केले. मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान इयत्ता 3री पर्यंत साध्य करण्याच्या उद्देशाने 2021 मध्ये निपुण भारत अभियान सुरू करण्यात आलं. विद्याप्रवेश उपक्रमासह हे अभियान 8,90,000 शाळांमधील 4,20,00,000 अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाला आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज जिल्ह्यात 9 ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2022 मध्ये या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ईडीनं म्हटलंय. बँकेच्या माध्यमातून सुमारे 242 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून बँक अधिकारी आणि कर्जदार यांच्यातलं संगनमत उघड झाल्याचा ईडीचा आरोप आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणार साखरेच्या नवीन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात ग्राहकांना किफायतशीर दरात साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं आपल्या उपाययोजना अधिक भक्कम केल्या आहेत. या अंतर्गत सरकारनं साखर व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याचा कालावधी कमी करून तो 15 दिवसांवर आणलाय. यासोबतच 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत साखरेचा साठा ठेवण्याची मर्यादा देखील 1,000 क्विंटल इतकी निश्चित केली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच भाजपामध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर उमटलाय. भाजपाचे कार्यकर्ते आल्हाद भांडारकर यांनी पक्षाचे उमेदवारीची मागणी केली असून पक्षाकडून अद्याप कोणतेही निर्देश मिळाले नसल्यानं अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भांडारकर यांनी अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम केल्याचा दावा केला असून वारंवार नागपूरमधूनच उमेदवारी दिली जात असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केलाय. वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात उद्या 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 7 वाजता महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून 8 वाजता प्रार्थना सभा होणार आहे. गांधी, धर्म आणि उत्तर आधुनिकता या विषयावर सकाळी 11 वाजता गालिब सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आलंय. अमरावती शहरातील तापमान 36.6° सेल्सिअसवर पोहोचल्यानं ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नागरिकांना उन्हाच्या तीव्र चटक्यांचा सामना करावा लागतोय. पावसानं दडी मारल्यापासून मोठी विश्रांती घेतल्यानं उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. दरम्यान 5 ऑक्टोबरनंतर विदर्भात हवामान बदलून काही भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवसाची सुरुवात भारतानं आज पदक तालिकेत आणखी भर

मदत केली. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या पदकांची एकूण संख्या 65 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 23 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. राज्यातील 256 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. चाऱ्याअभावी दूध उत्पादनावर परिणाम होण्यासोबतच पशुधन विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. या पार्श्वभूमीवर युवा पर्व ग्राम विकास फाउंडेशननं दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी संघटितपणे चारा निर्मिती अभियान हाती घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. अभियानाअंतर्गत विहीर किंवा बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून 2 एकर क्षेत्रात हिरव्या चाऱ्याची लागवड करून घेण्याचं नियोजन आहे. उत्पादित चारा प्रति किलो 5 रुपये दरानं खरेदी करून तो दुष्काळग्रस्त भागातील पशुपालक आणि गोशाळांना पुरवण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युपीएससीच्या 100 वर्षांच्या प्रवासात या संस्थेवरील लोकांचा विश्वास अढळ राहिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील 3,160.43 कोटींच्या लाभाचा हप्ता वितरित. मतदार यादीतील नो मॅपिंग किंवा तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं भारत निवडणूक आयोगाद्वारे स्पष्ट. नवरात्र उत्सव साधेपणानं साजरा करून बचत निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे 9 ठिकाणी छापे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. कर्जवसुलीला स्थगिती. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मिता मच्छर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर वनमध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणीबाणीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायला तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं, ही कार्यवाही 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी असे आदेश सहकार विभागानं दिले आहेत. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करावेत आणि त्यातून वाचलेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपला अन्नदाता संकटात असताना आपण सर्वजण त्याच्या मदतीला धावून गेलो तर या नैसर्गिक आपत्तीवर मात करणं सहज शक्य होईल असं त्यांनी म्हटलं आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारमधल्या 1.5 लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचं या महिन्यातलं 1 दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं याबाबतचं अधिकृत निवेदन दिलं आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयानं हे प्रश्न उपस्थित केले. ही सरकारी जमीन अत्यंत कमी दरात खरेदी करणाऱ्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP कंपनीत मोठा हिस्सा असूनही राज्यसभा खासदार पार्थ पवार हे या व्यवहाराचे लाभार्थी नाहीत का अशी तोंडी विचारणा उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारकडे केली. या प्रकरणात कंपनीत केवळ 1% हिस्सा असलेल्या व्यक्तीला आरोपी केला आहे, परंतु ज्या व्यक्तीकडे 99% हिस्सा आहे त्याच्याबाबत तपास यंत्रणेनं काहीही भाष्य केलेलं नाही किंवा तपास त्या दिशेनं झालेला नाही असं निरीक्षण न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठानं नोंदवलं. या वादग्रस्त व्यवहाराला चालना देण्यासाठी अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तहसीलदार येवली यांच्यावर आहे. मात्र या व्यवहारात आपली कोणतीही भूमिका नसून आपल्याला खोट्या प्रकरणात गोवलं जात असल्याचा दावा येवली यांनी केला आहे. या प्रकरणात

0: राज्यातल्या 327,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते.
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा. हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो. इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है.
0: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही. नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगानं पुढे जाऊ शकतील का हा असल्याचं ते म्हणाले. प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली. परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत मॅपिंग न झालेल्या किंवा मॅपिंगमध्ये विसंगती असलेल्या मतदारांनी प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या मतदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याकरता सूचित केलं होतं त्या मतदारांच्या घरी BLO प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ती कागदपत्रं जमा करून घेतील आणि त्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. तसंच नोटीस मिळालेले मतदार व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही BLO आवश्यक कागदपत्र सादर करू शकतील असंही या पत्रकात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिवे आगारी इथं समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा आज मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह हाती आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे सर्वजण पुण्याचे असल्याचं वृत्त आहे. 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हेरगोज यांनीही कॅप्टन स्मिथ यांचे आभार मानले आणि विमानातल्या 4 प्रवाशांची प्रेसिडेंट्स मेडल फॉर सिव्हिलियन ब्रेव्हरीसाठी शिफारस केली. स्मिथ हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी काढलेत. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज मच्छर यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन स्मिथ यांची कौतुक केलं. स्वतः गंभीर जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावर काढले. कॅप्टन स्मिथ यांच्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन स्मिथ यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार त्यांना कॅप्टन स्मिथ यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. कॅप्टन स्मिथ यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. भारताच्या पदकांची एकूण संख्या 64 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या

0: प्रतिनिधीकडून।
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं। अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं। भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं। मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं। तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं। स्क्वॅश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं। उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं। पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे।
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती। राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन। भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त। रायगड जिल्ह्यात दिव्यागार इथल्या समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार. रायगड जिल्ह्यात दिवेआगार इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू. विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते.
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा. हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो. इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है.
0: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही. नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळवून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगाने पुढे जाऊ शकतील का हा आहे असं ते यावेळी म्हणाले. प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली. परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर 1 मध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायचा तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांचं यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं, ही कार्यवाही 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी असे आदेश सहकार विभागानं दिले आहेत. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांशिवाय आणखी 19 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नांदेडमधले मुदखेड, मुखेड, अर्धापूर, चंद्रपूरमधले जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, गोंदियातले आमगाव, देवरी, सालेक्सा आणि गोंदिया, नाशिकमधले त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, भंडाऱ्यातले मोहाडी आणि तुमसर, सांगलीतला शिराळा आणि वाळवा, याशिवाय वर्धा जिल्ह्यातला कारंजा आणि सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात हे सर्वेक्षण होणार आहे. या तालुक्यांमधल्या प्रमुख 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड ट्रुथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत अशा सूचना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 15,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगरच्या समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या सगळ्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातल्या आळंदी इथल्या एका खासगी शिकवणी वर्गाच्या 11वी आणि 12वीच्या एकंदर 42 विद्यार्थ्यांची सहल इथं आली होती. यातले काही विद्यार्थी पोहायला समुद्रावर गेले होते. त्यातले 8 जण बुडाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्मित हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी काढले. इस्रायल सरकार त्यांचा विशेष सन्मान करण्याच्या विचारात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांना हिरो असं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज वैमानिक स्मित मच्छार यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही वैमानिक स्मित मच्छार यांचं कौतुक केलं. स्वतः जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात काढले. वैमानिक स्मित यांच्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र वैमानिक स्मित यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज वैमानिक स्मित यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार वैमानिक स्मित यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. वैमानिक स्मित यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आगामी दिवाळीच्या काळात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून याबाबत समतोल दृष्टिकोन स्वीकारला आहे. दिवाळीच्या सणाला विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांच्या वापराला परवानगी दिली जाईल, मात्र त्यासाठी वेळेचे निर्बंध घातले जातील असं न्यायमूर्ती M.M. सुंदरेश आणि न्यायमूर्ती P.B. वराळे यांच्या पीठानं यावेळी सांगितलं. राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. सणासुदीच्या काळात वाजवी दरात साखरेचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी सरकारने आज साखर विक्रेत्यांसाठी साठा ठेवण्याची कमाल मर्यादा 1,000 क्विंटलपर्यंत कमी केली. हा निर्णय 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू असेल. विक्रेत्यांना फक्त 15 दिवसांचा साठा करण्याची परवानगी असेल. केंद्र सरकारनं पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सवलत प्राप्त फास्टॅगचा वैधता कालावधी 1 वर्षावरून 5 वर्षांपर्यंत वाढवला आहे. फास्टॅग जारी करणं आणि त्यांच्या नूतनीकरणाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्र सरकारनं सुधारणा केली आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार 70 ते 100% दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना 1 ऐवजी 5 वर्षांनी तर इतर दिव्यांगांना 3 वर्षांनी नूतनीकरण करावं लागेल. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. भारताच्या पदकांची एकंदर संख्या 64 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत 8व्या स्थानावर आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरु यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे.
0: यंदाच्या मोसमात हिमाचल प्रदेशात सफरचंदाच्या उत्पादनात 48% घट होण्याचा अंदाज आहे. वातावरण बदल, अवकाळी पाऊस, वादळी वारे, बर्फवृष्टी यामुळे पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत 2,18,00,000 अधिक खोके बाजारात आले होते. यंदा हे प्रमाण 1,15,00,000 खोक्यांपेक्षा कमी असल्याचं राज्याचे फलोत्पादक संचालक सतीश कुमार यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार. रायगड जिल्ह्यात दिवेआगर इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू. विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत

107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा वंदन कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आणि या स्तोत्राने आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. नेहमीप्रमाणेच आपली जी मालिका सुरू आहे तिच्याकडे आपण वळूया. या मालिकेमध्ये आपण भारतातल्या सुप्रसिद्ध जे घाट आहेत त्यांची माहिती करून घेत असतो. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्याच एका घाटावर मी घेऊन जाणार आहे आणि हा अत्यंत सुप्रसिद्ध असा घाट आहे कोल्हापूर. इथं जर आपण गेलो असू तर पंचगंगा म्हणजे इतकं सुंदर हे आहे ना की नॉर्मली एखादी नदी असते एखाद्या शहराच्या किंवा गावाच्या आसपास, तर त्या नदीचं स्थान हे तसं बऱ्यापैकी मूळ ठिकाणापासून थोडंसं लांब असतं, पण आपल्याला मात्र इथं जे दिसून येतं ते की अगदी पंचगंगा म्हणजे शहराच्या अगदीच बाजूला असलेली ही नदी. आणि इथं या ठिकाणी या घाटाच्या बाबत जी एक गोष्ट सांगितली जाते की साधारणपणे 200 वर्षापूर्वी पंचगंगा घाट म्हणजे त्याच्या आधी पण तो घाट अस्तित्वात होताच, पण 200 वर्षापूर्वी हा घाट पुन्हा नव्याने तयार करण्यात आला. ब्रह्मपुरी टेकडीच्या अगदी बाजूला हा घाट आहे, दोन्ही बाजूला बांधलेला असा घाट आहे आणि त्याची कागदोपत्री नोंद विद्याशंकर भारती यांनी करवीरपीठाची स्थापना पंचगंगेच्या काठी केली अशी 13व्या शतकापासून आढळते. त्यामुळे नेमका हा घाट बांधला कधी गेला कल्पना नाही, पण 200 वर्षापूर्वी तो घाट पुन्हा नव्याने त्याचं नूतनीकरण करण्यात आलं. या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे एक तर अगदी शहरालागत आहे तो, पण त्या घाटावर पोहोचल्यानंतर शहर मागे पडतं आणि एकदम असं आपण कुठेतरी प्राचीन काळात आलेलो आहोत असं एक सुंदर चित्र निर्माण होतं. सिद्धेश्वर महाराजांची जिवंत समाधी तिथं आहे. तिथूनच शंकराचार्य मठाकडे एक रस्ता जातो, त्याच्यापुढे आईसाहेबांचा किंवा ज्याला राजघाट म्हणतात असा घाट आहे, त्याच्या मागे परकोट असलेला परिसर आहे. राजघराण्यातल्या कोल्हापुरातल्या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठीची ती राखीव जागा आहे अंत्यसंस्कारासाठीची. त्यानंतर तिकडे तारकेश्वर मंदिर आहे, तारकेश्वराचा घाट तिथं आहे. त्याच्यासमोर 2 मंदिरं तुम्ही बघितली असतील जर गेला असाल कोल्हापुरात, तर पाण्यात बुडालेली दिसतात. आणि त्याच्या पुढे 2 मंदिरं आहेत, त्यांना म्हटलं जातं विहिणींची मंदिरं. मी प्रयत्न केला त्याच्यामागचं कारण शोधण्याचा पण ते काही नाही कळलं. तर विहिणींची मंदिरं आहेत, त्यानंतर दीपमाळा आहेत आणि अगस्ती आणि लोपामुद्रा यांचं पाण्यात बुडालेलं मंदिर आहे या घाटावर. शिवाय तिथे ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे आणि सर्व तीर्थसुद्धा आहे. सर्वेश्वर, नरसिंह, उग्रेश्वर अशी मंदिरं आहेत. एक बंधारा तिथे बांधला गेला नदीला आणि त्याच्यानंतर बरीच मंदिरं आणि घाट हे पाण्याखाली बुडालेले आहेत, पण तरीसुद्धा आज जर तुम्ही गेलात तिथे तर हा पंचगंगेचा घाट आजसुद्धा मंदिरं, दीपमाळा, मूर्ती यांनी असा छान गजबजलेला आणि सजलेला आपल्याला दिसून येतो. आणि शहराची कोलाहल सगळा मागे पडतो शहराचा आणि 2 मिनिटांमध्ये आपण 2 क्षणांमध्ये आपण त्या घाटावर पोहोचल्यानंतर एकदम कुठेतरी प्राचीन, कारण तो घाट संपूर्ण जो बांधलेला आहे काळा पत्थर तुम्हाला तिथे दिसतो, तर एकदम असं प्राचीन काळात गेल्याचा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता. अगदी मागच्याच शुक्रवारी कोल्हापुरात मी होते आणि अनेक वेळा कोल्हापुरात जाणं होतं, पण आता आपली ही मालिका सुरू आहे त्यानिमित्ताने म्हटलं नाही पंचगंगेचा घाट पुन्हा एकदा नीट बघून येऊया आणि मगच त्यावर बोलूया. तर असा हा पंचगंगेचा घाट, त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात आपण जाणून घेतलं FM रेनबोवर वंदन कार्यक्रमात.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

FM रेनबो 107.1 MHz आपण ऐकत आहोत वंदन कार्यक्रम. आणि पंचगंगेच्या घाटावर थोडंसं इकडे तिकडे फिरून आल्यानंतर आता एका अशा देवीबद्दल थोडंसं सांगायचं आहे. म्हणजे कसं होतं बघा की आपण वर्षानुवर्ष एखाद्या तीर्थक्षेत्री जात असतो आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला कळलेल्या असतात आसपासच्या. पण जेव्हा स्थानिक एखाद्या व्यक्तीबरोबर तिथं आपण जातो तेव्हा अनेक गोष्टी अधिक उलगडतात, अनेक गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला कळतात. तर ज्योतिबाला जाणं झालं आणि ज्योतिबाला गेलेलं असताना नेहमीप्रमाणे दर्शन करून निघत असताना सोबत जे होते ते कोल्हापुरातलेच आहेत, ते असं म्हणाले असं कसं नाही आपण निघू नाही शकत, यमाईचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हटलं नाही हो मला खरंच कल्पना नाही. तर म्हणे काय म्हणता तुम्ही इतकी वर्ष येता आणि यमाईला गेलेला नाही आहात. म्हटलं नाही चला बघूया कसं आहे मंदिर. आणि तिथं जाणं झालं. त्यांनी सांगितलं की ज्योतिबाची आपण यात्रा म्हणूया तर ती यात्रा यमाईच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. आणि ही यमाई कोण तर ती ज्योतिबाची बहीण. म्हटलं बरं. आणि मग आम्ही ह्या ज्योतिबाच्या बहिणीलाही भेटून आलो. आणि मग अर्थातच अशा एखाद्या ठिकाणी भेट घेतल्यानंतर सगळ्यात पहिले आठवण कोणाची होते माहिती आहे का? तुम्हा सगळ्यांची आठवण होते की अरे ह्याबद्दल पण आपण थोडंसं शोधलं पाहिजे नेमकं काय आहे बरं हे. तर कथा अशी कळली की प्राचीन संपूर्ण हा जो ज्योतिबाचा डोंगर परिसर होता तर शांत वातावरणामध्ये ऋषीमुनी भक्तगण अत्यंत सुखात आपली साधना करायचेत. पण एका क्रूर राक्षसाची वक्रदृष्टी या ठिकाणी पडली आणि त्याने आपल्या त्रासाने या सगळ्या मंगलमयी शांततेचा भंग केला. अशा महाभयंकर राक्षसाचा जो काही कहर होता तो दूर करण्यासाठी दख्खनचा राजा ज्योतिबा हा मोरळा तीर्थ परिसरात चालून आला. पण त्याची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्तीपुढे कमी पडू लागली. आणि मग त्याला लक्षात आलं दिव्य स्मरणाने की या असुराचा वध हा आदिशक्तीच्या हातूनच घडणार आहे. त्याने आदि मायेला साथ घातली ज्योतिबाने ये माई. आणि मग ती साथ ऐकताच रेणुकेचा तेजपुंज अवतार असलेली दिव्य शक्ती धावून आली आणि तिच्या हातात खड्ग त्रिशूल धनुष्य होतं, पाठीवर बाणांनी भरलेला भाता होता. आणि मग त्या राक्षसासोबत ह्या देवीचं निकराचं तुंबळ युद्ध झालं आणि तिने उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळत गेला आणि त्या राक्षसाचं धड आणि डोकं त्याने वेगळं झालं. अखेर पौष पौर्णिमेच्या भयान रात्री तिने युद्धाअंती या राक्षसाचा ज्याचं नाव होतं औंधासूर त्याचा वध करून जनतेला भयमुक्त केलं. आणि त्या ठिकाणी मग जे मूळ माया जिला ये माई असं म्हटलेलं होतं ये माई

0: असं ज्योतिबाने साथ घातली होती ती यमाई, तिथं तिचं चिरकाल वास्तव्य झालं आणि त्यामुळे ज्योतिबाची बहीण आहे ती असं सांगितलं जातं. आणि त्यामुळे त्या ज्योतिबाची ज्योतिबाचं दर्शन केल्यानंतर त्या बहिणीचंही दर्शन करायचं. बरं, तुळजा भवानीची ही थोरली बहीण म्हणून यमाई ओळखली जाते. त्यामागे खूप वेगळी कहाणी आहे, ती पुढच्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आपण करू. पण अजून एक खूप इंटरेस्टिंग प्रथा या यमाईशी जोडलेली आहे, तिच्याकडे सुद्धा मी वळणार आहे. पण तत्पूर्वी आपण एक छानसं गीत ऐकूया आणि त्या गीतानंतर मग आपण ही दुसरी जी कथा आहे ती सुद्धा उलगडून पाहणार आहोत. महाराष्ट्रातली लोकदैवत यावर आपल्याकडे विलक्षण संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनातनं एक इतकी सुंदर संस्कृती उलगडत जाते त्याबद्दल पण थोडंसं बोलूया. पण तत्पूर्वी आपण रेणुकेचा अवतार असं म्हटलं जातं यमाईला, तर ही रेणुकेचीच आरती ऐकूया.
1: चला चला ग चला चला ग चला चला

0: मुद्दमुखाम जी तुम्ही बोला गजी जी गजी जी
1: मुद्दबाई मुद्दमुखाम जी तुम्ही बोला गजी जी गजी जी
2: दास दिनकर कवि सजय बोला ग दास दिनकर कवि

यमाई बद्दल बोलत असताना रेणुकेचा अवतार आणि रेणुका आणि जमदग्नी ह्या दोघांचं नातं आपल्याला माहितीच आहे. तर एक अशी पौराणिक कथा सांगितली जाते की त्रिवार लिंग म्हणजेच ज्योतिबा राक्षसाच्या संहारासाठी दक्षिण मोहिमेवर ज्यावेळेला आला त्यावेळेला यमाईने रेणुका स्वरूपात त्याची भेट घेतली. या भेटीमध्ये ज्योतिबाकडे जमदग्नी ऋषी हे शस्त्रास्त्र रूपामध्ये होते, तर त्यांना शस्त्रास्त्र रूपातनं वेगळं करून त्यांनी